रामकृष्ण हरी. माणसाची आस्था आणि आवडीनिवडी ह्या काळाप्रमाणे आणि त्याच्या एकंदर स्वभावामुळे सतत बदलत राहतात. निसर्गात देखील बदल होतोच, त्यातही ऋतू असतात, ऋतुचक्र असतात, पण ते बदलण्याचे सामर्थ्य माणसात नसल्यामुळे माणसाला हे बदल स्वीकार करावे लागतात. अमुक एक माणूस फार बदलला असं म्हणून आपण जेव्हा दूषण लावतो तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची किंचित अशीही जाणीव नसलेली मंडळी त्याच्या नावाने अगदी सोडचिठ्ठ्या फाडून मोकळे होतात. अशा घोळक्यातून अलिप्त राहून एकट्याने चालणं हा मनशांतीचा एकमेव मार्ग आहे. राम.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आज 22 ऑगस्ट हा दिवस इतिहास, कला, शहरांच्या निर्मितीच्या दृष्टीने खूप महत्वाचा मानला जातो. मद्रास डे. 22 ऑगस्ट 1639 रोजी भारताच्या पूर्वेकडील अथांग अरबी बंगालच्या उपसागराकाठी मद्रास, आजचं चेन्नई, या शहराची स्थापना झाली होती. भारताच्या सांस्कृतिक समृद्धीमध्ये आणि दक्षिण भारताच्या इतिहासात या शहराचं योगदान अथांग आहे. धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा स्मृती दिन. जगात सर्व धर्मांमध्ये शांतता, बंधुभाव आणि सहिष्णुता नांदावी या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांतर्फे आजचा दिवस पाळला जातो. आज स्ट्रीट फोटोग्राफीच्या जनकाची जयंती आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील मेगास्टारचा वाढदिवस आहे. हेन्री कार्तिये ब्रेसॉन, आधुनिक स्ट्रीट फोटोग्राफीचे जनक मानले जाणारे फ्रेंच छायाचित्रकार हेन्री कार्तिये ब्रेसॉन यांची आज जयंती. कॅमेऱ्याच्या एका क्लिकमध्ये आयुष्यातील सर्वात योग्य क्षण टिपण्याची द डिसिसिव्ह मोमेंट ही अजरामर संकल्पना त्यांनीच जगाला दिली. मेगास्टार चिरंजीवी आपल्या अद्भुत नृत्याने आणि अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर आणि हिंदी सिनेमातही दशकभर राज्य करणारे सुप्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांचा वाढदिवस आज आहे. तसंच हरिशंकर परसाई, हिंदी साहित्यातील अत्यंत प्रख्यात व्यंगचित्रकार आणि उपरोधिक साहित्यिक हरिशंकर परसाई यांची आज जयंती. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील कुप्रथांवर भाष्य केलं. आणि आजचा मनभावन सुविचार, आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एकमेव आणि अद्वितीय असतो. निघून गेलेला क्षण पुन्हा कधीच परत येत नाही, म्हणून भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार करत बसण्यापेक्षा सध्याच्या क्षणात जगायला आणि तो क्षण अनुभवायला शिका. आजची बोधकथा, पॅरिसच्या एका रस्त्यावर एका साध्या साचलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ एक तरुण तासन तास कॅमेरा हातात धरून उभा होता. बाजूने जाणारे लोक त्याच्याकडे पाहून हसत होते. हा वेडा माणूस पाण्याच्या डबक्याकडे पाहून कॅमेरा लावून उभा आहे. पण तो तरुण शांत होता. त्याला माहीत होतं रस्त्यावरून एक माणूस पळत येतोय आणि तो त्या साचलेल्या पाण्यावरून उडी मारणार आहे. जसा त्या माणसाने पाण्यावरून हवेत उडी घेतली, त्याच सेकंदाच्या हजारव्या भागात त्या तरुणाने कॅमेऱ्याचं बटन क्लिक केलं. त्या एका क्लिकमध्ये त्या माणसाची हवेतली सावली, पाण्याचे उडवलेले थेंब आणि त्याचा उत्साह असा टिपला गेला की तो फोटो जगातील सर्वोत्कृष्ट फोटोंपैकी एक बनला. तो तरुण फोटोग्राफर दुसरा कोणी नसून हेन्री कार्तिये ब्रेसॉन होते. त्यांनी जगाला दाखवून दिलं की फोटोग्राफी म्हणजे केवळ बटन दाबणं नाही, तर योग्य क्षणाची वाट पाहण्याचा संयम आणि बारीक नजरेने जग पाहण्याची कला आहे. आपल्या रोजच्या साध्या धकाधकीच्या आयुष्यात सुद्धा अनेक सुंदर क्षण असतात, पण आपण मोबाईलमध्ये इतके व्यस्त असतो की आपल्याला ते क्षण दिसतच नाहीत. तेव्हा थोडं थांबायला शिका. आसपासच्या निसर्गाचं आणि माणसांचं सौंदर्य नक्की अनुभवा. श्रोते हो, आज 22 ऑगस्टचा हा शनिवार आपल्याला एक सुंदर शिकवण देतोय. आपण नेहमी आठवड्याच्या कामाचा ताण घेत असतो किंवा उद्या काय होईल याची काळजी करत असतो, पण जरा विचार करा, आजचा हा शनिवार, हातातला हा गरम चहा आणि सुंदर असा दिवस, एक संकल्प आज नक्की करूया. आज थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवूया, निसर्गाचं सौंदर्य कॅमेऱ्यात किंवा मनाच्या कॅमेऱ्यात साठवूया. कुटुंबासोबत प्रेम, गप्पा आणि आनंदाने वेळ घालवूया. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंगमधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्समध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिकमध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनासा होतो. एक दिवस इथे संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक्काल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतर घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगीबेरंगी वेडीवाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते, त्या लहान वयात ती त्याला माहितही नसते. पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्याहून अधिक त्या मुलांना पहिल्यानं मोठ्या माणसांना होत असतो. खेळातील भावलाभावलीवर नाना प्रकारच्या भावनांचा, आवडीनिवडींचा आणि रागलोभादी विकारांचा आरोप करून त्यांचं कोड कौतुक पुरवताना चिमुकली मुलं आपली चिमुकली सुखदुःख विसरतात आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसरं बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळं माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहानभूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात. रम्य ते बालपण देई देवा फिरुनी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक कधी कधी शुद्ध असतं, त्यात कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं, तुटतं, त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं. तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांचे सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज्य वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल, आनंद.

0: पंगुसरांनी मला वेळ कमी असणार हे ओळखून माझ्यासाठी नोट्स काढून द्यायची तयारी दर्शवली आणि मला कोल्हापूरला यायला वेळ नसल्यास स्वतः एक दिवसासाठी पुणे किंवा जरूर तर मुंबईपर्यंत येण्याची तयारी दाखवली. सुदैवाने मला वेळ मिळाला आणि कोल्हापुरात जाऊन एक पूर्ण दिवस सरांशी माझ्या पदवी परीक्षेसाठी पूर्वी केलेल्या अभ्यासाची जलद उजळणी केली. ह्या उजळणीनंतर माझा आत्मविश्वास दुणावला. कॉलेजातले शिक्षण कॉलेज सोडल्यानंतरही आपल्यावर पूर्वीप्रमाणेच प्रेम राखून आहेत याचाही मनस्वी आनंद वाटला. दिल्लीला गेलो तरी कुणाकडे उतरायचा हा प्रश्न होता. पांडुरंग कोठारीनं महाला प्रदीप नावाच्या गुजरातच्या एका खासदाराच्या नावे एक चिठ्ठी दिली होती. प्रदीप तोरणेनं त्यांच्या काकाचा जनकपूर इथला पत्ता दिला होता. कोसळणाऱ्या पावसात रात्री 12 वाजता दिल्लीला पोहोचलो. टॅक्सी करून नॉर्थ एव्हेन्यूत आलो. 15 मिनिटांनी घराचं दार उघडलं. महालाचा नोकर मी झोपेतून उठेल म्हणून माझ्यावर नाराज झालेला दिसला. महालांचा नोकर मी झोपेतून उठवले म्हणून माझ्यावर नाराज झालेला दिसला. मोठ्या नाखुशीने त्याने मला घरात घेतलं. दुसऱ्या दिवसापासून मुलाखतीपर्यंतचे 5-6 दिवस पूर्ण अभ्यासाला वाहून घ्यायचं ठरवलं. पण खासदाराच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांमुळे मी अगदी हैराण झालो. 2 दिवसानंतर तोरणेचा चुलत भाऊ प्रशांतच्या ओळखीनं महाराष्ट्र सदनात राहायची सोय झाली. त्यानंतरच्या 3-4 दिवसात जितका होईल तितका अभ्यास केला, उजळणी केली. मुलाखतीच्या 1 दिवस आधी माझी मुलाखतीसाठी पूर्ण तयारी झाली होती. आदल्या दिवशी जवळजवळ पूर्ण विश्रांती घेतली. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, चप्पल अशा साध्या वेशात मी दुपारी 1 वाजता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शहाजहान मार्गावरील धोलपूर हाऊसमध्ये प्रवेश केला आणि माझ्या लक्षात आलं की सगळ्या उमेदवारांनी पायात बूट घातलेले होते. त्यावरचे पॉलिश चमकत होते. माझ्या पायात मात्र चप्पल होत्या. एखाद्या बाणासारखे मन भूतकाळात मागे गेले. 4थीनंतर पहिल्यांदा कोल्हापुरात तात्यांबरोबर आलो तेव्हा पाय अणवाणी होते. कोल्हापूरच्या डांबरी रस्त्यावर पायांना चटाचट चटके बसत होते. शहरातली बाकीची पोरं चपला घालून फिरत होती. भूतकाळातल्या त्या आठवणीनं मी क्षणभर उदास झालो. पण उदास होण्याची ती वेळ नव्हती. लढाईच्या शेवटच्या टप्प्यात तुटके शिरस्त्राण आहे म्हणून चिंता करण्यात काय अर्थ? लढाई जिंकणं हे तलवारीपेक्षा मनाच्या तयारीवर अवलंबून आहे. मनात सामर्थ्य असते तर साधे हातही तलवारीसारखे चालतील. महात्मा फुले पुण्यात ड्यूक साहेबांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्या अंगावर घोंगडी आणि पायात फाटक्या वाहणाच होत्या ना. त्या विचाराने मला हत्तीचं बळ आलं. तात्पुरती मनात शिरलेली उदासी पाचोळ्यासारखी दूर झाली. चपलांवरचे लक्ष उडाले आणि पुढे होणाऱ्या मुलाखतीवर लक्ष केंद्रित केले. मन चलबिचल झालेल्या त्या क्षणी फुले माझ्या मदतीला आले. मुलाखतीसाठी माझे नाव पुकारले गेले आणि धडधडत्या अंतःकरणाने मी त्या खोलीत प्रवेश केला. अर्धवर्तुळाकार समोरच्या टेबलाच्या पलीकडे बसलेल्या मुलाखत समितीला मी भारतीय पद्धतीने नमस्कार केला आणि बसल्या बसल्या माझ्यावर प्रश्नाची सरबत्ती सुरू झाली. आजचे वर्तमानपत्र तुम्ही वाचले असेल, त्यात इंदिराजी परदेश दौऱ्यावर जाणार असे वृत्त आहे. कोणत्या देशांना त्या भेट देणार आहेत? मधल्या खुर्चीने विचारलं. सकाळीच पेपर वाचला होता, त्यातही इंदिरा गांधींचे परदेश भेटीच्या बातमीत वाचली होती. मी पटकन सांगितलं, श्रीमती गांधी स्कॅडेनव्हियन देशाला भेटी देणार आहेत. स्कॅडेनव्हियन देश कोणते? प्रतिप्रश्न. नॉर्वे, स्वीडन आणि माझी गाडी अडकली. तिसऱ्या देशाचं नाव माहीत असूनही आठवेना. स्मरणशक्तीला ताण देण्याचा पूर्ण प्रयत्न करूनही जमेना. निराशेची सूक्ष्म लहर मनात उठली. हातात आलेली संधी जाते की काय वाटले. वेळ वाया न घालता मी उत्तरलो, मला आठवत नाही तिसऱ्या देशाचं नाव, माफ करा. तिसरा देश म्हणजे डेन्मार्क. त्यांच्यापैकी एक मदतीला धावला. बरं आहे, आता पुढचा प्रश्न. मार्गारेट थॅचरने मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या याचं कारण काय? निवडणुका घेण्याचं मुख्य कारण म्हणजे फॉकलँड बेटाच्या युद्धात ब्रिटनला मिळालेलं यश. या यशामुळं मार्गारेट थॅचरनी प्रतिमा ब्रिटनमध्ये खूप उजळली आहे. या गोष्टीचा फायदा मिळावा म्हणून मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या गेल्या. मी आत्मविश्वासानं बोललो. आणखी काही कारण आहे का अंतर्गत, एखादे खास कारण असावे असे वाटत नाही का तुम्हाला? दुसरं काही कारण असेल तसं मला नाही वाटत. प्रामाणिकपणाचे धोरण राबवायचे ठरून बोललो. तुमचं पहिलं नाव बरंच लांबलचक आहे, याचा काही अर्थ आहे का? मुलाखतकाराच्या असलेली एकमेव महिला प्रतिनिधी प्रश्न विचारायला सरसावली आणि प्रश्न ऐकून माझी कळी खुलली. परराष्ट्र विषयाच्या प्रश्नात ना मला रुची होती ना ते माझे क्षेत्र, पण माझ्या नावाविषयीचा प्रश्न आला आणि यापुढे आपण मुलाखत जिंकणार असं माझ्या मनानं मला सांगितलं. प्रश्नाचा रोख यापुढे महाराष्ट्रावर आणि त्यातही आपल्याला परिचित क्षेत्रावर ठेवायचा आणि त्यादृष्टीने उत्तरांची योजना करायची असे धोरण आखून मी बोललो. माझं पहिलं नाव ज्ञानेश्वर. महाराष्ट्रातल्या 13व्या शतकातल्या एका महान संताचं नाव असून ते संतकवी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातल्या भक्तिपंथाचा पाया त्यांनी रोवला आणि त्यातूनच मोठी संत परंपरा निर्माण झाली. मी मुद्दामच तपशीलवार सांगू लागलो. विचार असा की मुद्द्याला धरून जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं, म्हणजे वेळही जाईल आणि आपल्या अव्याख्याबाहेरचे अवघड प्रश्नही विचारले जाणार नाहीत. या संत परंपरेबद्दल थोडं सांगाल का? त्या महिलेनं पुन्हा हा प्रश्न विचारला आणि आपल्याला माहीत असणाऱ्या विषयाकडे आपण मुलाखतीचा ओघ वळवला आहे हे माझ्या लक्षात आलं. ही संधी सोडायची नाही असा मनात निश्चय केला. संत परंपरा तशी ज्ञानेश्वराचे मोठे बंधू निवृत्तीनाथापासून सुरू होते आणि पुढे कित्येक शतके चालू राहते. या संतांनी पारंपरिक रूढी परंपरा याविरुद्ध संघर्ष केला आणि मराठी जनतेला सामाजिक समतेचा संदेश दिला. ज्ञानदेवाप्रमाणे नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, गोरा कुंभार, चोखामेळा इत्यादी संत प्रसिद्ध असून प्रत्येकाचे स्वतंत्र कार्य आणि कर्तृत्व आहे. ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने गीतेचे मराठीत विश्लेषण केले. तुकाराम महाराजांनी लोकांना समजेल अशा शब्दात जीवनाचे सार समजावून सांगितले. मी शक्य तितक्या तपशिलात जाऊन सांगू लागलो. बरं, समजा एखाद्या आदिवासी भागात तुमचे पोस्टिंग झाले तर तिथल्या विकासात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्याल? पुढचा प्रश्न. सर्वप्रथम शिक्षण. आजही आदिवासी समाज राष्ट्रीय प्रवाहात सामील झाला नाही, याचं कारण त्यांच्यातला शिक्षणाचा अभाव. प्रत्येक गावात नसेना निदान पंचक्रोशीत तरी एखादी शाळा झाली तरी बरीच प्रगती जागृती होईल, पण लोक शाळेत येणार कसे? त्यांचे आरोग्य, गरिबी वगैरे गोष्टी केव्हा बघणार? मला थोड्याशा घोटाळ्यात टाकण्याचा प्रयत्न. आरोग्यसेवेला मी शिक्षणानंतर प्राधान्य देतो. एकदा मूलभूत शिक्षण दिल्यानंतर आपोआप आरोग्याविषयी जाणीव वाढतील. अंधश्रद्धा जाऊन आधुनिक विज्ञानावर आधारित औषधोपचार घ्यायला लोक तयार होतील. मूलभूत शिक्षणानंतर धंदे शिक्षण देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीन. एवढे झाल्यानंतर तिथे रस्ते, बँका आणि इतर सोयी निर्माण करण्याचा प्रयत्न करीन. श्रीयुतमुळे तुमचे बहुतेक शिक्षण खेड्यात किंवा ग्रामीण भागात झालं. गेल्या 40 वर्षात खेड्याचा विकास कितपत झाला असे तुम्हाला वाटतं? पुन्हा प्रश्न. स्वातंत्र्यानंतरच्या 40 वर्षात खेड्यांची थोडीफार प्रगती झाली आहे, पण जितकी व्हायला पाहिजे तितकी झाली नाही. मी म्हणजे काय नेमकं? म्हणजे असं की 40 वर्षात शिक्षण प्रसार वाढला, सध्याच्या माहितीयुगात लोकांच्या अपेक्षा वाढल्या, शहराबरोबर नसेना पण थोड्या बहुत मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत असं लोकांना वाटू लागलं। प्रत्यक्षात मात्र आजही बहुसंख्य खेड्यांना साधे प्यायचे पाणी उपलब्ध नाही आहे। रोजगार, साक्षरता, सर्वांना आरोग्य या गोष्टी तर दूरच राहतो। याचा अर्थ लोकशाही असफल झाली असे तुम्हाला वाटतं का? कात्रीत टाकणारा प्रश्न। मुळीच नव्हे, भारतासारख्या विविध जातीपंथांनी भरलेल्या देशाला लोकशाहीशिवाय पर्याय नाही। पण सध्याची लोकशाही परिणामकारक होण्यासाठी अनेक सुधारणांची आवश्यकता आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रामीण लोकांच्या फक्त अपेक्षा वाढल्यात आहेत असे नव्हे, तर त्या अपेक्षांमुळे आपल्यावर अन्याय होतो आहे याची जाणीव खेड्यातल्या जनतेला होऊ लागली आहे। आपले प्रतिनिधित्व देशाच्या प्रशासनात पुरेसे नाही अशी रास्त भावना ग्रामीण भागात पसरलेली आहे। बर, तुमचा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? पुन्हा प्रश्न। कोल्हापूर हे मुख्यतः सहकारी संस्था, गूळ, चपला आणि कुस्ती ह्या गोष्टींसाठी ओळखलं जातं। अनेक प्रकारच्या लोककलांना मानाचे स्थान असल्याने कोल्हापूरला कलापूर असेही म्हटलं जातं। जवळजवळ सर्व मराठी चित्रपटांची निर्मिती कोल्हापुरात होते। सामाजिक सुधारणांची मुहूर्तमेळ रोवणारे शाहू छत्रपती हे कोल्हापूरचे राजे होते। मी अजून बरंच काही सांगणार होतो, पण मुलाखत मंडळाच्या अध्यक्षांनी मानेनेच मला पुरे म्हणून सांगितलं। आता मुलाखत संपली असे सगळ्यांच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आलं। मी मुलाखत कशी दिली याची मात्र कोणीच प्रतिक्रिया मुलाखत मंडळाच्या सदस्यांच्या किंवा अध्यक्षांच्या चेहऱ्यावर नव्हती। मी उठलो, सगळ्यांना नम्रपणे नमस्कार केला आणि पाठ वळवून दरवाजाबाहेर आलो। मागे काही कुजबूज झाली, पण नेमकं काय झालं याचा अंदाज बांधता आला नाही। साधारणत 20-21 मिनिटांची ही मुलाखत, पण माझं मूल्यमापन मुलाखत समिती कसं करेल याबाबत मला अजिबात कल्पना करता येत नव्हती। कधी वाटायचं मुलाखत चांगली झाली, कधी वाटायचं प्रश्न इतके साधे विचारले पण आपण उत्तरं अजून चांगली देऊ शकलो असतो। मनाचा हा गोंधळ चालूच राहिला। मुलाखतीनंतरची राम मनोहर लोहिया इस्पितळामधील शारीरिक तपासणी आटोपून मी पुण्याला डे कलेक्टर म्हणून रुजू झालो। सगळे मला इंटरव्ह्यू कसा झाला म्हणून विचारत होते आणि मी बरा झाला असे उत्तर देऊन जास्त बोलायचे टाळत होतो। डे कलेक्टरच्या कामात रस घेऊन पुढे चालत राहावं असा संकल्प मी केला। यश मिळेल असं वाटायचं, पण आयएएसच्या परीक्षेचा बाऊ एवढा की खात्री नव्हतीच। 3-1 आठवड्यांनी मी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजीराव पाटील यांच्या केबिनमध्ये बसलो असताना फोन खनखनला। शिवाजीरावचा फोन असल्याने आपण कशाला उचलायचा म्हणून मी गप्पच बसलो। बेल खणखणत राहिली तेव्हा रिसिव्हर उचलला। पाटील साहेब नाही आहेत कॅबिनमध्ये, मी बोललो। अरे भाई, मुझे मिस्टर मुळे से बात करना है, मैं बेंजामिन बोल रहा हूं। बेंजामिन हे हवेलीचे उपजिल्हाधिकारी होते। हां हां, मैं मुळे बोल रहा हूं, कहिए साहब क्या हुकुम है। मी माझ्या कमावलेल्या हिंदीत बोललो। आयएसच्या उच्च कुलीन असलेल्या बेंजामिन मला फोन करेल असे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। भई कॉन्ग्रेच्युलेशन, तुम्हारा नाम सिव्हिल सर्व्हिस के लिस्ट में आया है, आज के अखबार में रिझल्ट है। बेंजामिनच्या आवाजात एक प्रकारची एक्साइटमेंट होती। सच? माझा स्वतःवर विश्वास नव्हता। खात्री करून घ्यायची म्हणून मी विचारलं। तसा मला खूप आनंद झाला होता। तो क्या मैं झूठ बोल रहा हूं? आके देखो जहां लिस्ट है मेरे पास। और सुनो, तुम्हारा नाम काफी ऊपर है, आईएएस आईएफएस जो मांगोगे वो मिलेगा। बेंजामिन खुशीत येऊन बोलला। आपल्या जातकुळात तो माझं स्वागत करत होता। बेंजामिन आयुष्यभर माझ्या लक्षात राहील। त्याने जी बातमी सांगितली त्यामुळंच मला ही बातमी ऐकण्यासाठीच्या जीवाची एवढी परवड केली होती ना। लक्ष खाण्याकडं होतं ना शरीराकडं. स्कॉलरशिपचे पगाराचे सगळे पैसे पुस्तकाला जायचे आणि खाण्यापिण्यावर कपात लागायची. बेंजामिनचे मी बातमीबद्दल आभार मानले आणि फोन ठेवून डोके गच्च धरून बसलो. डोळ्यात पाणी येत आलं. आयुष्याचा सगळा पट एखाद्या चित्रपटासारखा समोरून सरकू लागला. आईबाप, गाव, कोल्हापूरची शाळा, अध्यापक वर्ग, शहाजी कॉलेज, मित्रमैत्रिणी, मुंबई, या गोष्टी तर आठवल्याच. मला वाटते फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांचे स्वप्न मर्यादित अर्थानं साकार झाले. त्यांच्या संस्कारात तयार झालेला मी यापुढे देशाच्या प्रशासनात काम करणार, जरूर त्याचा आत्मा स्वर्गात सुखावला असणार. मी 1975 शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली. तेव्हा बऱ्याच वर्षांनी ती शिष्यवृत्ती कोल्हापूरला मिळाली होती, तेही बहुजन समाजातल्या विद्यार्थ्याला. आताही तसंच IAS IFS मध्ये कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून कित्येक वर्षानंतर माझी निवड झाली होती. कोल्हापूरने माझ्यावर प्रचंड प्रेम केलं होतं. आमच्या कॉलेजचे संस्थापक श्रीपतराव बेंद्रे मला 2-3 बोलले होते, तू कलेक्टरची परीक्षा पास झालास तर तुझी हत्तीवरून मिरवणूक काढणार. त्यांच्या आवाजात प्रेम आणि अभिमान दोन्ही भरलेले असायचे. मी नागरी परीक्षा पास झाल्यानंतर बोंद्रेंनी माझी हत्तीवरून मिरवणूक काढली नाही, पण 25 ऑगस्ट 1983 रोजी भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे अग्रणी नेते कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते माझा जो दसरा चौकात प्रचंड सत्कार झाला त्याला तोड नाही. मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांसह जवळजवळ 20 मंत्री या समारंभाला उपस्थित होते. हजारोंची उपस्थिती होती आणि सत्कारानंतर वेळेचं बंधन न घालता बोलण्याची मुभा मला देण्यात आली. माझ्या 10 भाषणात मी माझ्या यशाचंच नव्हे तर त्यावेळेपर्यंतच्या आयुष्याचं सारं सार सांगितलं. शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारातून स्फूर्ती घेऊन तयार झालेल्या, लोकांनी निर्माण केलेल्या संस्थानातून शिकण्याचे भाग्य मला मिळालं. मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा खेड्यापाड्यात शिक्षणाने वंचित होऊन बुद्धिमान मुलं मागं पडू नयेत म्हणून सुरू झाली. त्या शाळेनं जर 10व्या वर्षात मला टिपून कोल्हापुरात आणलं नसतं आणि ज्ञानगंगेचा लाभ मिळाला नसता तर मी माळावर गुरामागे धावत बसलो असतो, किंवा शेत खुरपत नांगरत बसलो असतो, किंवा वाडवडिलांचे शिलाईचे मशीन चालवत आयुष्य घालवलं असतं. पण कोल्हापूरनं माझा कायाकल्प केला. समाज मोठा करायचा असेल तर माणसं पेरा या शाहूराजांच्या संदेशातून प्रेरणा घेऊन त्यावेळचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष बाळासाहेब माने आणि अध्यक्ष दिनकरराव यादव यांनी ही शाळा काढली आणि ध्येयवादी शिक्षकाची या निवासी शाळेत नेमणूक केली. या ध्येयवादी शिक्षकांनी जे संस्कार दिले तेही समाजाबद्दलचे, सामाजिक समतेचे आणि राष्ट्रबांधणीचे. शाळा संपल्यानंतर कॉलेजनं मला दत्तक घेतलं. शालिनी पॅलेसच्या राजप्रसादात एका शिंप्याच्या मुलाला राजपुत्रासारखी वागणूक मिळाली. कदर माझ्या गुणांची केली गेली, माझ्या पैशांची नव्हे. पैसा माझ्याकडे कधी नव्हताच. कॉलेजनं पुस्तकं दिली, शिष्यवृत्ती दिली, फुकट हॉस्टेल दिलं, मानसन्मान दिला, पण या सर्वांपलीकडे जाऊन माझ्यात असलेल्या स्फुल्लिंगाला चेतवण्याचं काम केलं. संस्थाचालकांनी जातीनं लक्ष घालून अभ्यासावर देखरेख ठेवली. कोल्हापुरातला एक सामान्य मुलगा दिल्लीवर जाऊन झेंडा फडकवणार याची माझ्यापेक्षा माझ्या प्राध्यापकांना, संस्थाचालकांना खात्री होती. आम्ही 8वीत गेल्यानंतर 1971 म्हणजेच SSC 3 असताना शाळेच्या प्राचार्यांनी 1975 शंकरशेठ शिष्यवृत्ती आमच्या शाळेला मिळणार असं घोषित केलं आणि शंकरशेठ 1975 माझ्याद्वारे शाळेला मिळाली. कॉलेजच्या संस्थाचालकांनी मी नागरी परीक्षेत यश मिळवावं म्हणून सगळ्या सवलती कित्येक वर्षापासून दिल्या आणि आज परिणामतः मला स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळून समाजसेवेची आणि पर्यायानं देशसेवेची अमूल्य संधी मिळाली आहे. माझं यश माझं नसून फुले, आंबेडकर, शाहू महाराज, भाऊराव पाटील, वीरा शिंदे यांच्या विचाराचं आहे. ते ज्या तत्वांसाठी आयुष्यभर झिजले त्यांचा हा विजय आहे. हा विजयाचं सगळं श्रेय जिवंत रसरशीत विचारांनी संपन्न अशा या कोल्हापूरच्या मातीस आहे. या मातीत रुजलेल्या समतेच्या विचारांनी पेटून माझ्यासारख्या अजान बालकाला खेड्यातून उचलून आणून जीवापाड प्रेम करून मला मोठं केलेल्या माझ्या अध्यापक अध्यापिकांना आहे. मी फक्त तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे फोडिले भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारव आहे असा हमाल आहे. कोल्हापूरच्या जिवंत मातीत जन्माला आल्यानं मी जगभर कुठेही असलो तरी या मातीला विसरणार नाही अशी प्रतीक्षा करतो, शपथ घेतो. ज्या विचारांनी मला मोठं केलं त्याच्या पालनासाठी मी आजन्म प्रयत्न करीन. ज्या जनमानसाचा मी प्रतिनिधी आहे त्यांच्यासाठी माझ्या ऑफिसची आणि घराची कवाडं सदैव खुली असतील असं वचन देतो. जो विश्वास आणि प्रेम कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्यावर दाखवलं आहे त्याला तडा जाईल अशी कोणतीही वागणूक माझ्याकडून होणार नाही यासाठी मी प्रयत्नशील राहीन. महाराष्ट्रातल्या संतांनी आणि समाजसुधारकांनी ज्या विचारांना आयुष्य वाहिलं ते प्रत्यक्षात आणण्यात कोणतीही कुचराई करणार नाही. बुद्धीनं आणि शरीरानं प्रशासनात या विचाराचं प्राबल्य वाढावं यासाठी कष्ट करीन. कोल्हापूरच्या मातीला आणि सामाजिक समतेच्या विचारधारेला शतशः वंदन करून भाषण संपवतो. धन्यवाद. माझ्या मनाच्या एका छोट्या कोपऱ्यात आठवणींची एक छोटी कुपी आहे. जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ही कुपी मी तळहातावर ठेवतो. दुसऱ्या हाताने कुपीच्या टोपणावरची धूळ साफ करतो आणि टोपणावर कोरलेल्या अक्षरांचा हाताला स्पर्श आणि डोळ्यांना दर्शन होते. धौरा. धौरा या उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात शांतपणे पडून असलेल्या खेड्याचा आणि माझा संबंध येण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही प्रशिक्षणाचा भाग म्हणून बाकीच्या सेवांमधील 3 अधिकाऱ्यांबरोबर या खेड्यात मी 15 दिवस राहिलो. इतकं साधं गाव की पूर्वी मी कधीच पाहिलं नव्हतं. गावात अपवादाने सुद्धा श्रीमंत दिसू नये, एकही पक्के घर दिसले नाही. सगळ्या गावात तलाठी सोडल्यास एकही पैसेवाला दिसला नाही. आम्हाला त्या गावात एक सामाजिक आर्थिक सर्वे करायचा होता. त्यानिमित्त जवळजवळ गावातला चौथाही घरात तरी जाणं झालं. लोक गरीब पण प्रेमळ होते. सगळी घरे मातीची, सिमेंटचा अजून पत्ता नव्हता. गल्लीबोळातून उघडी नागडी पोरं अणवाणी पायानं फिरताना पाहून मला माझ्या बालपणाची आठवण यायची. आज कित्येक वर्ष झाली तरी धौरा मला आठवतं. आम्ही राहत असलेलं गेस्ट हाऊस, तिथून आडवा तिडवा जाणारा पाण्याचा बंधारा, हिरवी शेतं, जीपच्या आकाराची सर्व्हिस मोटार आणि तिच्या अंगाखांद्यावर सगळीकडून लोंबकळणारे लोक, हिरवी शेतं, अगदी साधे लोक. आम्ही त्या गावातल्या एका कामसू आणि धट्ट्याकट्ट्या पण गरीब युवकाला कुठल्या तरी विकास योजनेखाली नोकरी लावण्याचा किंवा अर्ज उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आम्ही ध्येयवादी होतो, स्वप्नाळू होतो, प्रथम श्रेणीचे अधिकारी होतो, पण याहूनही महत्वाचं म्हणजे आम्ही अज्ञानी होतो. सरकारी यंत्रणा, नोकरशाही आणि तिचे विलंब कौशल्य याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो. तिथल्या वास्तव्यात त्याचे काम व्हावे म्हणून पराकाष्ठेचा प्रयत्न करूनही त्याचं काम लवकर होणार नाही याचा निघण्यापूर्वीच अंदाज आला होता. आम्ही धौरा सोडल्यानंतर तरी त्याचं काम झालं असेल या का नाही याची शंका मला वाटते. आम्ही मात्र त्याला मदत करण्याच्या नावाखाली त्याला खोटी आशा दाखवली त्याबद्दल खूप वाईट वाटलं. आम्ही गेल्यानंतर त्याच्याशी तळ्याठ्यानं बोलणंसुद्धा बंद केलं असेल. तो युवक आमच्याबद्दल काय बोलत असेल? कदाचित त्याच्या संथ आयुष्यात दगड टाकून अनेक लाटा निर्माण झाल्या. आता त्याचं जीवन पूर्ववत झालं असेल का? की वाढलेल्या आकांक्षांचं ओझं घेऊन तो वेडा झाला असेल का? त्या छोट्याशा गावात आमच्या अल्पवास्तव्यात अनेक घटना घडल्या. म्हटल्या तर शुल्लक, म्हटल्या तर महत्त्वाच्या. तलाठ्याबरोबर एकदा आम्ही शेजारच्या तालुक्यासारख्या गावी गेलो होतो. तिथं रस्त्यावरच्या एका दुकानदारासमोर बाकड्यावर बसून चहा पित होतो. आमच्या समोरच्या रस्त्यावरून एक मोठ्याल्या मिशीचा बंदूकधारी गृहस्थ समोर आला आणि सरळ त्याने आमच्याबरोबर असलेल्या तलाठ्याच्या कपाळावर बंदूक धरली. आम्ही प्रथम श्रेणीचे चार अधिकारी देशाच्या सर्वोच्च सेवांमध्ये रुजू व्हायला सज्ज झालेले, पण आमच्या तोंडचं पाणी पळालं. चहाचा कप जिथल्या तिथं ठेवून आम्ही उभे राहिलो. पळालो तर पळकुटच मरू या भीतीनं जीव मुठीत घेऊन कडमडत उभे होतो.
1: कोण है ये लोंडे?
0: मूछवाल्यानं तलाठ्याला विचारलं. साब, ये आयएएस अफसर है, कलेक्टरी इम्तिहान पास कर चुके है, घाबरत तलाठी बोलला.
1: यहां किसले आए है?
0: बंदूक तशीच कपाळावर. साब, वो ट्रेनिंग के लिए आए है, थरथरणारा तलाठी.
1: अच्छा सुनो, वो कर्जे के लिए फार्म दिए थे, उसका क्या हुआ?
0: साब, वो लोग तो कर्ज नहीं ले पाएंगे, वो तो जमींदार है, यह योजना तो सिर्फ निरक्षरों के लिए है, कसा बसा तलाठी बोलला.
1: क्या बोले?
0: बंदुकीनं तलाठ्याची मान मागे रेटली. कुछ नहीं साहब, कुछ नहीं, मिल जाएगा कर्जा, सबको मिल जाएगा.
1: कब तक?
0: अरे रवि कायम. बंदूक तशीच. गर्भगळीत तलाठी. जल्दी हो जाएगा साहब, बहुत जल्दी. तलाठी.
1: कब तक?
0: पुन्हा आवाजावरचा जोर वाढला. 10 दिन में साब हो जाएगा, दिनमाना आवाज घामेजला तलाठी.
1: याद रख पटवारी, ये बच्चे 10 दिन में पैसा नहीं मिलेगा तो लोग मुझे देखने नजरअंदाज नहीं करेंगे, समझे?
0: त्याने हिसक्याने बंदूक काढली, चालायला लागला. आम्ही मोठ्याने सुस्कारा सोडला. एवढ्यात तो गरकन मागे वळून पुन्हा आमच्याजवळ आला. आम्ही देशाचे सेवक, तेही प्रथम श्रेणीचे, पण सगळ्यांना मायबाप आठवले. तुच्छतेनं आमच्याकडे नजर टाकून तलाठ्याजवळ गेलो. अधिकारवाणीने तो तलाठ्यावर गरजला.
1: इन लोंडो को अच्छा ट्रेनिंग देना, देश का भविष्य यही सहारेंगे.
0: दान दान पायापटीत तो निघून गेला. ग्रामीण जीवनातील ही वस्तुस्थिती डोळे उघडायला लावणारी होती. एका अर्थानं तलाठ्यापेक्षा या बंदुकवाल्या माणसानं आम्हाला खऱ्या परिस्थितीची जाणीव दिली. ग्रामीण विकास हा वाटतो तितका सोपा विषय नव्हे हेही या निमित्तानं कळलं. तलाठी त्यानंतर सुन्न झाल्यासारखा वागत होता. कुठल्याही परिस्थितीत बंदूकवाल्याच्या सगळ्या जमीनदार दोस्तांना अनाथ, बेघर आणि बेकार यांच्यासाठी असलेल्या योजनांचा फायदा देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आधीच गरिबीनं पछाडलेल्या या गावात सरकारी यंत्रणा कशी राबवली जाते याचं साक्षात दर्शन त्या दिवशी झालं. आमचा अर्धा राहिलेला चहाचा कप परत उचलण्याचं धाडससुद्धा आम्हाला झालं नाही. त्या दुकानातून आम्ही काढता पाय घेतला. या पार्श्वभूमीवर आम्ही ज्या युवकाला मदत करायला निघालो होतो त्याचं काम होणं कठीण. 2 जमिनीच्या सह्या, शिफारसपत्रांची पूर्तता, तालुक्याच्या ठिकाणात खेटे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जमणंच अशक्य. त्याच्या मातीच्या पडक्या घरात तो, त्याची बायको आणि पोरं जशी दिसली त्याच अवस्थेत मरेपर्यंत राहणार. विकास आणि लोकशाही कदाचित गावात येईल, गल्लीबोळातून फिरेल, पण त्याच्या घरात कशी शिरणार? दौरा माझ्या लक्षात राहील. त्याचं आणखी एक कारण म्हणजे तिथले लोक हजारो वर्षाचं दारिद्र्य सहन करूनही हे लोक किती आनंदी दिसत होते. आम्ही ज्या ज्या घरात गेलो तिथं आनंदानं आमचं स्वागत झालं. बसायला आग्रह झाला आणि अगदी अट्टाहासानं चहाचा कप दिला गेला. दारिद्र्यातही जगण्याची ईर्ष्या, कसल्याही दुःखांना सामोरं जाण्याची ताकद आणि एक अपूर्ण तेज वृद्धापासून ते उघड्या नागड्या फिरणाऱ्या पोरांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसत होते. हे तेज आलं कुठून? हजारो वर्षाच्या भारतीय संस्कृतीचा परिपाक म्हणायचा, जीवन जगण्याची अदम्य इच्छा म्हणायची, की येईल त्या प्रसंगाला जमेल तसं सामोरं जाण्याची हिंदू तत्वज्ञानाचं प्रतीक समजायचं.

हॅलो नमस्कार श्रोते हो, मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात आरजे कट्टा रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी जवळपास प्रत्येक मध्यम वर्गीय घरात सापडते, पण तिच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही. स्वयंपाक घराच्या दारामागे लटकणारी पिशव्यांची पिशवी. हो, तीच भाजीची, मेडिकलची, कपड्यांच्या दुकानाची, किराण्याची, एका मागोमाग एक जमा होत जाणारी पिशवी. आजचा हा विषय फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा नाही, तर आपल्या मनात साठलेल्या आठवणींचा, अपेक्षांचा, रागाचा, अहंकाराचा आणि कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलेल्या भावनांचाही आहे. चला तर मग हलक्याशा हास्यातून आणि एका सुंदर विचारातून आजचा प्रवास सुरू करूया. पिशव्यांची पिशवी. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं. घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट्स असतात. आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी. तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहित नसतं. भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन. ही ठेव हं, चांगली आहे. आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही ती चांगली. कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुगते की दारामागून बाहेर डोकावू लागते. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येतं, तुला काय त्रास होतोय, राहू दे, कधीतरी लागतील. मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या दोन शब्दांची जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरने सुद्धा व्यापलेली नाही. 10 वर्षापूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्ट सुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर मात्र आहे. दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे, त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही कारण चांगला आहे. आणि एक शर्ट आहे जो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही. 5 किलो कमी झालं की होईल मला तो. तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो. मला कधी कधी वाटत आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो. कधीतरी लागेल, कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन ह. आणि मग एक दिवस जाणवत आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे. 10 वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे, 5 वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे. एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे, त्याचं गिल्ट आहे. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे, आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय. कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरंकारः शांतिमधिगच्छति. माझ म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही तो शांततेकडे जातो. गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते. कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा आडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच आडतं. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे. कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं,
हे ठरवता येणं. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल ते ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही. मित्रांनो, घरातल्या पिशव्या आवरताना कदाचित आपल्याला काही मिनिटं लागतील, पण मनातल्या पिशव्या आवरायला कदाचित थोडं धैर्य लागेल. ज्या आठवणी आपल्याला बळ देतात त्या जपून ठेवूया, ज्या चुका आपल्याला शिकवतात त्यांनाही सोबत ठेवूया, पण ज्या गोष्टी फक्त मनाचा कोपरा अडवून बसल्या आहेत त्या अलगद सोडून देऊया. कारण आयुष्यात नवीन आनंद, नवीन माणसं आणि नवीन संधी यांना जागा हवीच ना. भगवद्गीतेचा संदेशही हाच सांगतो, जे अनावश्यक आहे त्याला धरून बसू नका, जे आवश्यक आहे तेच मनात ठेवा. आज घरी गेल्यावर कपाटातली पिशव्यांची पिशवी आवरा आणि शक्य असेल तर मनातलीही. मी आहे आरजे शुभांगी आणि हा होता आरजे कट्ट्या. पुन्हा एकदा भेटूया नव्या विषयासह, जे हसवेलही आणि विचार करायलाही भाग पडेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, आयुष्य प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आव्हानांनी भरलेलं असतंच, पण काही जण या आव्हानांना न घाबरता त्यांना संधीमध्ये बदलत असतात आणि आपल्या जिद्दीने आत्मविश्वासाने एक वेगळीच ओळख निर्माण करत असतात. आज आपण भेटणार आहोत आपल्या एक खास सदर आयुष्यावर बोलू काही या सदरामध्ये एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला. कराड सातारा जिल्ह्यातील दृष्टीहीन असूनही जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहणारे श्री पोपट हनुमंत मोरे, त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत आपल्या खास सदरात. ते म्हणजे आयुष्यावर बोलू काही. सर्वप्रथम सर, आपलं स्वागत आहे आमच्या रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार सर. आयुष्याबद्दल बोलत असताना मला थोडक्यात सांगाल का तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे आपण म्हणत असतो नेहमी बालपणीचा काळ सुखाचा, तर तो बालपणीचा काळ तुमचा नेमका कसा होता?
1: बालपणीचा काळ मॅडम अतिशय सुंदर, चांगला, सुजलम सुफलम होता. माझे आई वडील शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबामध्ये त्यांनी काम केलं आणि माझे जे लहानपण गेले ते वडिलांच्या सानिध्यात, आईच्या सानिध्यात गेलं. पण माझ्या जरा डोळ्याचा काही दिवसांनी माझा प्रॉब्लेम आला, त्यानंतर जरा घरात जरा दुःखाचं वातावरण तयार झालं मॅडम.
0: पण मग मला सांगा ना की दृष्टीहीनतेचा हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला, म्हणजे त्या काळात नेमकी मानसिक अवस्था कशी होती?
1: दृष्टीहीनाचा प्रवास माझा असा झाला की पहिलं तसं म्हटलं तर मॅडम मी 6वी 7वी पर्यंत डोळे शाळेमध्ये शिकत होतो आणि शिकत असताना माझा एक उजव्या डोळा होता, त्या डोळ्यामध्ये मोतीबिंग होता. मोतीबिंग असताना माझ्या मी त्या टायमाला हुशार होतो. शाळेतल्या शिक्षकांनी आमच्या वडिलांना सांगितलं की बाबा हा विद्यार्थी तुमचा मुलगा फार हुशार आहे आणि त्यांना पुस्तक असं डोळ्याच्या समोर घ्यायला लागतंय, तर यांचा काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम असावा, डोळ्याच्या डॉक्टरांकडून तुम्ही जरा त्यांना तपासून घ्या असं शिक्षकांनी वडिलांना सांगितलं. आणि वडिलांनी परत मला कोल्हापूरला जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिथे डोळ्यावर माझी म्हणजे तिथे डॉक्टरना दाखवलं की बाबा असा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टरने सांगितलं की या उजव्या डोळ्यामध्ये मोतीबिंग आहे आणि त्याचं ऑपरेशन करून तो डोळा आपल्याला सरळ करता येईल.
0: बर,
1: तर त्या सळा करता येईल म्हटलं, त्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर मला चांगलं दिसायला लागलं.
0: बर.
1: आणि काय कालावधीमध्ये मॅडम 2-3 महिन्याचा कालावधी होऊन गेला ऑपरेशन करून. आणि आपलं जे बालपण असतं त्या बालपणामध्ये आपल्याला जे आपण खेळतो, बागाडतो, इकडे तिकडे फिरतो मित्रांच्या बरोबर, काही कळत नाही,
0: अगदी निखळ असतं सगळं.
1: हा यस. आणि त्या बालपणाच्या काळात मी आमच्या नदी, आमच्या गावाशेजारून एक कृष्णा कोयना एक नदी गेलेली
0: आहे,
1: त्या नदीच्या कडेला मी बॅट बॉल खेळत असताना माझ्या उजव्या डोळ्यावर म्हणजे ज्या ऑपरेशन झालं त्या डोळ्यावर माझा बॉल लागला.
0: अरेच्छा.
1: हा. आणि बॉल लागल्यानंतर तो डोळा माझा, मी माझ्या हाताने चोळा गेला त्या टायमा. पण ते त्या डोळ्यावर तसं आपण चोळलं नाही पाहिजे, पण ते माझ्याकडून लहानपणी ते कळालं नाही. चोळा गेल्यामुळं डोळ्यातला जो हातला पडदा आहे त्याला इजा झाली आणि डोळा माझा पूर्ण संपून गेला.
0: अरे बापरे. म्हणजे अतिशय कठीण प्रसंग हा तुमच्या आयुष्यातला आहे की तुम्ही त्याला सामोरे गेलात पण तुमच्या आयुष्यात पूर्ण अंधार त्यामुळे पसरला असं आपण म्हणू शकतो. पण मग त्यातून बाहेर कसं पडलात आपण?
1: त्यातून बाहेर पडायचा मार्ग म्हणजे काही दिवस थोडंफार गेले, त्यानंतर परत उपचार वगैरे वडिलांनी केले, प्रयत्न केला. आमच्या वडिलांनी स्वतःचा डोळा मला द्यायचं ठरवलं. आणि खरं म्हणजे वडील ही विषय वेगळाच असतो, आई आणि वडील त्यात पण जरा फरक आहे. आई जन्म देते पण पूर्ण जे संगोपन करते ना मॅडम ही सगळं पूर्णपणे वडील स्वतःवर स्वतःची जबाबदारी घेतात.
0: अगदी खरंय.
1: आई 100% आहे. तर काही लोकांना वाटत असेल की बाबा आई आई आई आई आई हा विषय असतोच.
0: अगदी खरंय.
1: माझ्या तरी मते 20% आणि वडील 80%.
0: क्या बात आहे.
1: आयुष्यामध्ये
0: तर वडिलांनी तुम्हाला छान असं मोटिवेशन दिलं, छान तुमचे प्रेरणास्थान तुमचे वडील आहेत असं म्हणायला हरकत नाही.
1: हो हो मॅडम.
0: पण मग दृष्टी नसताना सुद्धा आयुष्यात पुढे जाण्याची ताकद जी असते, ती विल पॉवर असते, ती नेमकी तुम्ही कशी मिळवली आणि कसे पुढे प्रवास केला पुढच्या आयुष्याचा?
1: आयुष्याचा प्रवास करायचं म्हटलं तर हे सगळं वडिलांचं श्रेय आहे. कारण मी माझं गाव कराड आणि आमच्या कराड मधून एक शिक्षक ते जळगावला होते, अंधशाळे जळगावचे होते, शासकीय अपंग बहुदेशीय समित्र केंद्र म्हणजे जळगावला, जळगाव होते ते. त्या त्यांना आमच्या वडिलांनी विचार सांगितलं की असाच आमचा मुलगा बाबा ब्लाइंड झालेला आहे, दृष्टीहीन झालेला आहे, त्याला आपल्याला काय मार्गदर्शन करता येईल. तर त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा मी जळगावला घेऊन जातो, आणि घेऊन गेल्यानंतर मी त्यांना काय करायचं माझं मी बघतो, कसं शिकवायचं काय करायचं. आणि ही खरी जी प्रेरणा ही वडिलांच्यामुळं आणि ही जी ताकद मिळाली जळगावपर्यंत मी यायची ही वडिलांच्यामुळं. आणि जळगावमध्ये आल्यानंतर त्या चव्हाण सरांनी सुद्धा मला इथं शिकवलं. शिकवत असताना बरंच म्हणजे ब्रेलिपी शिकवत असताना खूप मला अडचणी वगैरे आल्या, पण त्यामध्ये मला मित्र भेटले जळगावमध्ये, संजय बडगुजर असो, परत कमलाकर असो, नंतर संजय पाटील असो, या अंध मित्रांनी माझ्या खूप प्रेम केलं. आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी, यांच्या मार्गदर्शनामुळे तरी आज मॅडम तुमच्या समोर मी आहे.
0: वा वा, खूपच सुंदर. आयुष्याकडे मागे वळून पाहताना तुमच्या आठवणी, तुमचे अनुभव जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल, त्याबद्दल सांगा ना.
1: आठवणी सांगायच्या म्हटलं तर मॅडम तशा खूप आहे, संपणार नाहीत आपल्या. आठवणी अशा आहेत की आपलं म्हणजे जे काय लहानपण होतं, आपण पहिल्यांदा ज्यावेळी मला डोळ्यांनी दिसत होतं त्यावेळेला मला वाटत होतं की छान आहे सगळं जीवन सगळं आहे. पण परत अंधत्व आलं, अंधत्व आल्यानंतर एखाद्याला वाटतं की बाबा आता आपलं काहीतरी संपलं
0: सगळं
1: सगळं, पण मॅडम नाही काय संपलं. जरी अंधत्व जरी आलं तरी माणसानं कधी खेद मानायचा नाही, हार मानायची नाही, पुढे चालायचं. पुढे चालत चालत आज आपल्याला वाट दिसते, 100% काटे येतात, अडचणी येतात, त्या काट्यावर पाय ठेवून सुद्धा आपण चालायचं. या सगळ्या आठवणी सांगायच्या म्हणजे खूप आहेत मॅडम. आता
0: जसं तुम्ही शिक्षणाला सुरुवात केली, ब्रेल लिपीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेचा अनुभव, ते शिकताना काही अडचणी आल्या का, त्याबद्दल सांगा ना.
1: 100% विषय असा आहे, पहिल्यांदा माझं कसं असतं, ज्या माणसाचं डोळे शिक्षण होतं, डोळे शिकत असताना ब्रेल लिपी शिकायला जरा अवघड जातं.
0: तेच तेच,
1: माझं 6वी 7वी पर्यंत म्हणजे मला मूळ अक्षराची जी माहिती होती म्हणजे डोळसपणे, नंतर ब्रेल लिपी शिकत असताना फक्त ब्रेल लिपीचे जे टिंब असतात ते जे नंबर असतात एवढेच मला पाठ करावे लागले. नाहीतर मला ते मूळ अक्षराचं ते माहीत असल्यामुळे ते सहजासहजी मी ब्रेल लिपी शिकवू शकलो. आणि मला संजय बडगुजर हे मित्र लाभले, ते माझ्या आधी ऍडमिशन त्याने घेतलं होतं जळगावला शासकीय अपंग बहुदेशीय केंद्र तिथं. आणि त्यांचं मार्गदर्शन खरं मला लाभलं. तिथून मी शिकलो, माझ्या बरोबर संजय पाटील होते, त्यांना पण मी शिकवलं, ते माझ्या अगोदरच होते तिथं, पण त्यांना मी शिकवलं. ते जेडपी मध्ये आहेत, आम्ही पण आहे पण त्यांच्या बरोबरी नाही, पण आमचं दोघांचं दुर्दैव संजय जन्माचं.
0: पण मग तिथून पुढचा प्रवास तुमचा कसा होता, 10वी पर्यंत मला वाटतं तुम्ही जळगावला शिक्षण घेतलं.
1: हा नाही, माझं अंदाजे 8वी 9वी पर्यंत तरी जळगावला मी झालो 9वी पर्यंत. आणि मग या शाळेतून मुंबईला मी तिथून ऍडमिशन मुंबईला घेतलं मी वरळीमध्ये एनएचडी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड संस्था आहे. हा त्या संस्थेमध्ये मॅडम मी तिथं 5 वर्ष काढलं. आणि तिथं दिवसभर म्हणजे कापड विणणे किंवा इतर काही बाहेरनं जो माल येतो कच्चा वगैरे त्या मालाचं आपण पक्का करायचा, आणि तो माल पूर्णपणे तो बाहेर जातो. तर त्याचं दिवसभर आम्हाला शिकवत होते.
0: संध्याकाळी
1: नाईट स्कूलला मी शाळा शिकलो.
0: अच्छा, पण मग दैनंदिन आयुष्यात सुद्धा बऱ्याच अडचणी येत असतात दृष्टी नसल्यामुळे, मग त्या नेमका तुम्ही कशा हाताळतात, पुढचा प्रवास नेमका तुमचा कसा होता त्यानंतर?
1: मॅडम काय माहिती आहे का, दैनंदिन अडचणी या आपण सोडवू शकतो, आपल्या हातामध्ये आहे. ज्या आपल्या स्वभाव आहे ना, स्वभावावर जर शांतपणे येणाऱ्या समोरच्या माणसावर चांगलं बोलणे, चांगले राहणे,
0: शिकून घेण्याची आवड असणे, हो बरोबर,
1: जर आपण त्या माणसावर चांगला असले, जरी त्या माणसाची चिडचिड झाली तरी त्याच्यावर कधी रागवायचं नाही, काय नाही, बरं ठीक आहे तुझं बाबा खरंय ठीक आहे असं म्हणत मला काय कुठल्या माझ्या आयुष्यात काय अडचणी मॅडम आले नाहीत.
0: बर बर,
1: अडचणी आल्यामुळं मला, मी 10वीला असताना मॅडम मी 1990 साली 10वीला मुंबईला होतो मी, आणि रात्रशाळेत मी मॅडम तिसरा आलो 165 शाळेत.
0: अरे वा वा, खूपच छान, म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग तुमचा कौटुंबिक प्रवास, त्याबद्दल सांगा ना.
1: कौटुंबिक प्रवास म्हणजे कौटुंबिक प्रवास तसा माझा छानच झाला. आणि आता एक जर थोडं राहायचंही सांगायचं तुम्हाला मॅडम, ज्यावेळी मुंबईला माझं शिक्षण ज्यावेळी झालं ना, ते शिक्षण घेत असताना म्हणजे मी तिथं शिकलो, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे मुंबईला आपलं सॉरी कराडला आणि तिथून मला कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये मला सर्व्हिसला पण तिथे मला मिळाली आणि महत्वाचं म्हणजे आपण कौटुंबिक जीवनासाठीच आपल्याला मुंबई सोडून आपल्याला आपल्या गावाकडं जावं लागलं. वडिलांची इच्छा होती की मी गावाकडे सर्व्हिस करावी गावाकडे राहावं पण माझी इच्छा नसताना सुद्धा वडिलांच्या आग्रहस्तव कारण जी वडिलांनी सुरुवात जळगावची करून दिली पण आपल्या आयुष्याला सुरुवात पायाभरणी त्यांनी केली तर त्यांच्या विचाराला तडा न जाता मी गावाकडे निघून गेलो. नाही तर मुंबईमध्ये राहिलो असतो तर मला मुंबईमध्ये चांगली नोकरी मिळाली असती जॉब 100% मिळाला असता पण वडिलांच्या आग्रहस्तव मी गावाकडे गेलो.
0: पण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की पैसा कमवणं त्यापेक्षा महत्वाचं असतं आपली नाती आपली माणसं जपणं. खरंय आणि ते कार्य तुम्ही केलं वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे ते खरंच स्तुत्य आहे.
1: तर काय मॅडम माझ्या आयुष्यामध्ये मी पैसा हा मी कधी नाही म्हणजे मानत नाही थोडका थोडा पैसा पाहिजे आपल्याला
0: अगदी खरं
1: आपल्याला पैशाची काय हाव वगैरे नाही ती कधी केलेली पण नाही. फक्त आहे की ज्याला बाबा अडचण आहे ज्याकडे काय म्हणजे अन्न खायला नाही काय नाही अशा लोकांना बाबा आपण सहकार्य करायचं कपडा लागता नाही त्यांना सहकार्य करायचं किंवा मी आम्ही आता सध्या कराडला प्रेरणा दिव्यांग केंद्र संस्था आम्ही चालवतो.
0: त्या
1: संस्थेचा अध्यक्ष मी आहे आणि कराड तालुक्यामध्ये तसं म्हणजे म्हटलं तर तुम्हाला अंध शाळाही कुठे मिळणार नाही पण आम्ही आपले थोडंफार प्रयत्न करून तिथे एक हनुमंत जोशी म्हणून आमचे मित्र आहेत कोल्हापूरचे आहेत ते आम्ही आणि नवलेसर म्हणून आहे ते आमचे ते पण कोल्हापूरला असतात. आम्ही तिघांनी मिळून प्रेरणा दिव्यांग केंद्र ही संस्थेची स्थापना 1912 केल्या आणि त्या संस्था आता हळूहळू आमची म्हणजे पूर्वपदावर आहे. आणि महत्वाचं म्हणजे संस्थेचं कामकाज करत असताना ही सगळं जी करतो ते आम्ही काय बाहेरला कोणाकडे काय घेत नाही आम्ही स्वतःतले खिशातले थोडेफार पैसे घालायचे आणि त्या अंधमित्रांना आपण जी काय लागेल ती मदत त्यांना जी काय सरकारी योजना ते आम्ही देत असतो.
0: वा वा सुंदर असं उपक्रम आहे. खरं म्हणजे परिस्थितीची जाणीव ज्याला असते जो त्या परिस्थितीला तोंड दिलेलं असतं त्यांनाच खरं पुढचे चांगलं कार्य करण्याची प्रेरणा ही आपोआपच मिळत असते आणि असंच काहीसं कार्य तुमच्या हातून सुद्धा घडत आहे हे खास आम्हाला अभिमानास्पद आहे. आता आपण कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलूया. तुमचा कौटुंबिक म्हणजे प्रवास कसा आहे त्याबद्दल सांगा ना.
1: कौटुंबिक प्रवास आहे म्हणजे खरं म्हणजे मॅडम आज मी तुमच्या समोर उभा आहे ती माझ्या तीन मुलांच्या मुळे तीन मुलांच्या मूळ उभा आहे. मी तिन्ही मुलांना शिकवलेलं आहे पूर्ण त्यांचं शिक्षण पूर्ण प्रत्येक मुलाचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझी एक इच्छा होती की या तीन मुलातली कुणीतरी चांगल्या चांगलं पदवीधर वगैरे अशी पहिल्यापासून इच्छा होती पण ती थोडीफार माझी इच्छा अपुरी राहिली. कशामुळं जरा ते आपलं एक अंधत्व असल्यामुळे कसं आहे सध्या जरा पाहिजे ती अशी बाहेर मदत मिळत नाही ते मुलांना ते बारी लोक जरा आपल्याला सहकार्य न करण्यामुळे मुलांना जरा कसतरी वाटतं की नाही आपल्या वडिलांना आपणच मदत केली पाहिजे. त्या मुलं माझ्या कडे राहिली जवळ राहिली त्यामुळे असं जास्त काय ती पदावर जाऊ शकत.
0: पण तरी तुमचे संस्कार रुजले गेले त्यांच्यामध्ये हे फार महत्वाचं आहे ना.
1: हा 100% संस्कार रुजले गेले म्हणजे माझी मुलं आता फक्त त्यांच्या देहामध्ये आहेत. एखादी अंध व्यक्ती असो एखादी गरीब असो रस्त्याने चालत असो त्यांना मदत करणे जी माझ्यातलं ध्येय आहे ते त्यांच्यात गेले हीच माझी प्रेरणा मोठी आहे. ती आता जी डोक्यात होतं की त्यांनी मोठं व्हावं किंवा काय पण त्यापेक्षा आता ही जी त्यांच्या डोक्यात आहे ना लोकांना मदत करणे ही प्रेरणा महत्वाची त्यांच्या डोक्यामध्ये आहे. ही
0: खरंच छान आहे छान आहे. आपल्याला किती लोक ओळखतात यापेक्षा आपण आपल्याला ते कुठल्या कारणासाठी ओळखतात हे जास्त तितकं महत्वाचं असतं आणि नक्कीच अशी छान ओळख तुम्ही स्वतःची निर्माण केलेली आहे स्वतः दृष्टीहीन असून सुद्धा. तर खूप छान तुमचा प्रवास आहे सर. विशेषतः तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की जे विशेषतः अडचणीत असतात अनेक समस्यांना ते सामोरे जात असतात त्यांना तुम्ही काय सांगाल.
1: त्यांना असं मी सांगू शकतो की तरुण पिढी डोळस असो दिव्यांग असो त्यांना एकच माझं सांगणं आहे की ज्या पद्धतीनं दिव्यांग लोक स्वतःच्या पायावर कशा पद्धतीनं उभं राहतात आणि कशा पद्धतीने ते पायावर स्वतः उभे राहतात आणि मोठ्या पदावर जाऊन पोचतात आणि ते पदावर पोचत असताना त्यांना किती कष्ट करावं लागतं किती मेहनत करावी लागते तर हे डोळस लोकांनी खरं म्हणजे त्याकडे पाहिलं पाहिजे. हा आणि दिव्यांग लोक आहे ना त्या लोकांना या लोकांनी जरा सहकार्य कराय केलं पाहिजे अशी एक माझी इच्छा आहे.
0: वा छानच छानच. सर आयुष्यावर बोलू काही या सदरात बोलत असताना आयुष्याची व्याख्या नेमकी तुम्ही काय सांगाल.
1: आयुष्याची व्याख्या म्हणजे माहिती का, ही जीवन म्हणजे आपलं क्षणभंगूर आहे.
0: हो,
1: तर ह्या जीवनामध्ये आपण किती चांगलं किती चांगलं करतो आणि किती वाईट करतो हे महत्वाचं आहे.
0: अगदी खरं.
1: आणि महत्वाचं म्हणजे जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं. वाईट काय आपल्याकडनं घडून द्यायचं नाही. वाईट जर झालं चुकून त्याची माफी मागायची. महत्वाचं म्हणजे एखाद्या विषयी आपण बोलायचं, एखाद्या विषयी चर्चा एखाद्या विषयी करायची म्हटली, चर्चा केली तर त्याविषयी चांगली करायची, नाहीतर दुसरी खराब चर्चा त्या विकून तो दुश्मन असो त्याच्याविषयी कधीही खराब चर्चा करायची नाही. एखाद्यानं जर एका विचारलं बाबा हे व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं आपलं त्या माणसाला जुळत नसेल, तर आपण व्यवस्थित त्या माणसाने जर तो चांगला असेल तर चांगला, खराब असेल तर तो चांगलाच म्हटलं पाहिजे. एवढंच मला सांगायचं, दुसरं काही नाही सांगायचं.
0: वा वा, छान. असं म्हणतात की परमेश्वर आपल्याकडून काही ओढून घेत असतो, त्यावेळेला त्याच्या दुप्पट तो काहीतरी आपल्याला नक्कीच देत असतो. तुमच्या आवडीनिवडी याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. अजून कुठले तुम्हाला छंद आहेत की आवड आहे आणि हे मला जोपासायची राहून गेली असं काही आहे का?
1: माझे आवड म्हणजे तसे माझ्या आयुष्यात आवड माझे होते सगळं पूर्ण झालेले आहे. कारण वाटत होतं पहिलं की आपण कुठेतरी नोकरीला लागावं, नोकरी मिळाली नंतर नोकरी मिळाल्यानंतर आपण कधी कधी दुसऱ्याच्या अजून वाहनावर आपण फिरतो किंवा आपल्याला स्वतःच काहीतरी वाहन असावं. मी स्वतःची मॅडम फोर व्हीलर गाडी घेतली, टू व्हीलर दोन आहेत मला. ई म्हणजे ई रिक्षा म्हणून मला आता गव्हर्नमेंटकडनं मिळाले एक दोन वर्ष झालं. हा ते प्रयत्नातनच मिळालेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण त्याच्या माझे जे सगळं व्यवस्थित समस्या पूर्ण माझ्या झालेल्या.
0: वा वा, छान. म्हणजे तुम्ही छान समाधानी सुखी असं आयुष्य, आनंदी आयुष्य जगत आहात. खूप छान वाटतंय तुमच्याकडनं ऐकून घ्यायला, तुमचा प्रवास जाणून घ्यायला. पण मला एक असा पर्सनल प्रश्न विचारासा वाटतोय की आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तर तुम्हाला कसं काय वाटतं की आज जर मी या ठिकाणी नसतो तर दुसरे कुठल्या ठिकाणी तुम्ही असता असं तुम्हाला वाटतं?
1: खरं सांगायचं म्हणजे आज या सुरुवात माझी जळगाव या शाळेपासून झाली.
0: हो,
1: आमची मित्रमंडळी मला मिळाली आणि महत्वाचं म्हणजे प्रेरणास्थान आमचे वडीलच होते. आणि त्या प्रेरणास्थानामुळं आज मी खरं म्हणजे आज तुमच्यासमोर बोलू शकतो. आणि तसं म्हटलं तर माझी तीन मुलं आणि माझी मंडळींनीसुद्धा मला तशी साथ खूप दिली माझ्या आयुष्यामध्ये. आज 32 वर्ष झालं माझ्याबरोबर आहे, पण कधी मला अंधत्व मला तिनं कधीही जाणून मॅडम दिलेलं नाही. खरं म्हणजे मंडळी सुद्धा माझी ही माझी प्रेरणास्थान आहे.
0: खूप छान वाटतंय तुमच्याशी संवाद साधत असताना. पण अजूनही काही भविष्यातली काही स्वप्न आहेत जी पूर्ण करायची आहेत असे काही मानस आहेत का?
1: आता भविष्यामध्ये स्वप्न म्हणजे काय नाही मॅडम, आता स्वप्न वगैरे काय नाही. स्वप्न आपले पूर्ण परमेश्वरान केलेले आहेत आणि आता स्वप्न काय सांगण्यासारखं आपल्याला काहीच नाही. आता आपलं
0: जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: श्रोत्यांना सांगायचं आहे की ही बाबाजी माझी मुलाखत मॅडमने घेतली, ही तुम्ही मुलाखत ऐका आणि ह्या मुलाखतीवर तुम्ही विचार करा आणि आमच्या मॅडमकडे येऊन अशाच तुम्ही मुलाखती देत राहा.
0: वा वा, धन्यवाद. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मी मनपूर्वक आभार मानते. खरंच श्रोते हो, आजची ही भेट, आजचा हा संवाद आपल्याला खूप काही शिकवून गेला. खरंच ही मुलाखत नसून एक छान असा संवाद झाला आणि तो प्रेरणादायी सुद्धा ठरला. दृष्टी नसली तरी दृष्टिकोन जर असला ना तर माणसाचं आयुष्य हे सुंदर बनतं. हे सरांनी आपल्याला कृतीतून दाखवून दिलं, त्यांच्या बोलण्यातून ते आपल्याला जाणवलं सुद्धा. त्यांची जिद्द, त्यांचा आत्मविश्वास आणि आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. सर, तुमचा हा प्रवास आमच्याशी शेअर केल्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी आभार. अशाच प्रेरणादायी व्यक्तींच्या कथा घेऊन आपण पुन्हा भेटूया आयुष्यावर बोलू काही आपल्या सत्रामध्ये. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपला निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

रामकृष्ण हरी। माणसाची आस्था आणि आवडीनिवडी ह्या काळाप्रमाणे आणि त्याच्या एकंदर स्वभावामुळे सतत बदलत राहतात। निसर्गात देखील बदल होतोच, त्यातही ऋतू असतात, ऋतुचक्र असतात, पण ते बदलण्याचे सामर्थ्य माणसात नसल्यामुळे माणसाला हे बदल स्वीकार करावे लागतात। अमुक एक माणूस फार बदलला असं म्हणून आपण जेव्हा दूषण लावतो तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची किंचित अशीही जाणीव नसलेली मंडळी त्याच्या नावाने अगदी सोडचिठ्ठ्या फाडून मोकळे होतात। अशा घोळक्यातून अलिप्त राहून एकट्याने चालणं हा मनशांतीचा एकमेव मार्ग आहे।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आज 22 ऑगस्ट हा दिवस इतिहास, कला, शहरांच्या निर्मितीच्या दृष्टीने खूप महत्वाचा मानला जातो. मद्रास डे 22 ऑगस्ट 1639 रोजी भारताच्या पूर्वेकडील अथांग अरबी बंगालच्या उपसागराकाठी मद्रास, आजचं चेन्नई, या शहराची स्थापना झाली होती. भारताच्या सांस्कृतिक समृद्धीमध्ये आणि दक्षिण भारताच्या इतिहासात या शहराचं योगदान अथांग आहे. धार्मिक हिंसाचारातील पीडितांचा स्मृतिदिन. जगात सर्व धर्मांमध्ये शांतता, बंधुभाव आणि सहिष्णुता नांदावी या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांतर्फे आजचा दिवस पाळला जातो. आज स्ट्रीट फोटोग्राफीच्या जनकाची जयंती आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील मेगास्टारचा वाढदिवस आहे. हेन्री कार्तिये ब्रेसॉन, आधुनिक स्ट्रीट फोटोग्राफीचे जनक मानले जाणारे फ्रेंच छायाचित्रकार हेन्री कार्तिये ब्रेसॉन यांची आज जयंती. कॅमेऱ्याच्या एका क्लिकमध्ये आयुष्यातील सर्वात योग्य क्षण टिपण्याची द डिसिसिव्ह मोमेंट ही अजरामर संकल्पना त्यांनीच जगाला दिली. मेगास्टार चिरंजीवी आपल्या अद्भुत नृत्याने आणि अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर आणि हिंदी सिनेमातही दशकभर राज्य करणारे सुप्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांचा वाढदिवस आज आहे. तसंच हरिशंकर परसाई, हिंदी साहित्यातील अत्यंत प्रख्यात व्यंगचित्रकार आणि उपरोधिक साहित्यिक हरिशंकर परसाई यांची आज जयंती. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील कुप्रथांवर भाष्य केलं. आणि आजचा मनभावन सुविचार, आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एकमेव आणि अद्वितीय असतो. निघून गेलेला क्षण पुन्हा कधीच परत येत नाही, म्हणून भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार करत बसण्यापेक्षा सध्याच्या क्षणात जगायला आणि तो क्षण अनुभवायला शिका. आजची बोधकथा, पॅरिसच्या एका रस्त्यावर एका साध्या साचलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ एक तरुण तासन तास कॅमेरा हातात धरून उभा होता. बाजूने जाणारे लोक त्याच्याकडे पाहून हसत होते. हा वेडा माणूस पाण्याच्या डबक्याकडे पाहून कॅमेरा लावून उभा आहे. पण तो तरुण शांत होता. त्याला माहीत होतं रस्त्यावरून एक माणूस पळत येतोय आणि तो त्या साचलेल्या पाण्यावरून उडी मारणार आहे. जसा त्या माणसाने पाण्यावरून हवेत उडी घेतली, त्याच सेकंदाच्या हजारव्या भागात त्या तरुणाने कॅमेऱ्याचं बटन क्लिक केलं. त्या एका क्लिकमध्ये त्या माणसाची हवेतली सावली, पाण्याचे उडवलेले थेंब आणि त्याचा उत्साह असा टिपला गेला की तो फोटो जगातील सर्वोत्कृष्ट फोटोंपैकी एक बनला. तो तरुण फोटोग्राफर दुसरा कोणी नसून हेन्री कार्तिये ब्रेसॉन होते. त्याने जगाला दाखवून दिलं की फोटोग्राफी म्हणजे केवळ बटण दाबणं नाही, तर योग्य क्षणाची वाट पाहण्याचा संयम आणि बारीक नजरेने जग पाहण्याची कला आहे. आपल्या रोजच्या साध्या धकाधकीच्या आयुष्यात सुद्धा अनेक सुंदर क्षण असतात, पण आपण मोबाईलमध्ये इतके व्यस्त असतो की आपल्याला ते क्षण दिसतच नाहीत. तेव्हा थोडं थांबायला शिका. आसपासच्या निसर्गाचं आणि माणसांचं सौंदर्य नक्की अनुभवा. श्रोते हो, आज 22 ऑगस्टचा हा शनिवार आपल्याला एक सुंदर शिकवण देतोय. आपण नेहमी आठवड्याच्या कामाचा ताण घेत असतो किंवा उद्या काय होईल याची काळजी करत असतो, पण जरा विचार करा, आजचा हा शनिवार, हातातला हा गरम चहा आणि सुंदर असा दिवस, एक संकल्प आज नक्की करूया. आज थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवूया, निसर्गाचं सौंदर्य कॅमेऱ्यात किंवा मनाच्या कॅमेऱ्यात साठवूया. कुटुंबासोबत प्रेम, गप्पा आणि आनंदाने वेळ घालवूया. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनासा होतो. एक दिवस इथे संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक्काल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतरं घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगी बेरंगी वेडी वाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते. त्या लहान वयात ती त्याला माहीतही नसते, पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्या दुःख विसरतात. आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसर बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळं माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहान भूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो, आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात, रम्य ते बालपण देई देवा फिरुनी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक कधी कधी शुद्ध असतं, त्यात कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं, तुटतं, त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं. तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांची सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज्य वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल, आनंद होईल.

0: सरांनी मला वेळ कमी असणार हे ओळखून माझ्यासाठी नोट्स काढून द्यायची तयारी दर्शवली आणि मला कोल्हापूरला यायला वेळ नसल्यास स्वतः एक दिवसासाठी पुणे किंवा जरूर तर मुंबईपर्यंत येण्याची तयारी दाखवली. सुदैवाने मला वेळ मिळाला आणि कोल्हापुरात जाऊन एक पूर्ण दिवस सरांशी माझ्या पदवी परीक्षेसाठी पूर्वी केलेल्या अभ्यासाची जलद उजळणी केली. ह्या उजळणीनंतर माझा आत्मविश्वास दुणावला. कॉलेजातले शिक्षण कॉलेज सोडल्यानंतरही आपल्यावर पूर्वीप्रमाणेच प्रेम राखून आहेत याचाही मनस्वी आनंद वाटला. दिल्लीला गेलो तरी कुणाकडे उतरायचा हा प्रश्न होता. पांडुरंग कोठारीनं महाला प्रदीप नावाच्या गुजरातच्या एका खासदाराच्या नावे एक चिठ्ठी दिली होती. प्रदीप तोरणेनं त्यांच्या काकाचा जनकपूर इथला पत्ता दिला होता. कोसळणाऱ्या पावसात रात्री 12 वाजता दिल्लीला पोहोचलो. टॅक्सी करून नॉर्थ एव्हेन्यूत आलो. 15 मिनिटांनी घराचं दार उघडलं. महालाचा नोकर मी झोपेतून उठेल म्हणून माझ्यावर नाराज झालेला दिसला. मोठ्या नाखुशीने त्याने मला घरात घेतलं. दुसऱ्या दिवसापासून मुलाखतीपर्यंतचे 5-6 दिवस पूर्ण अभ्यासाला वाहून घ्यायचं ठरवलं. पण खासदाराच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांमुळे मी अगदी हैराण झालो. 2 दिवसानंतर तोरणेचा चुलत भाऊ प्रशांतच्या ओळखीनं महाराष्ट्र सदनात राहायची सोय झाली. त्यानंतरच्या 3-4 दिवसात जितका होईल तितका अभ्यास केला, उजळणी केली. मुलाखतीच्या 1 दिवस आधी माझी मुलाखतीसाठी पूर्ण तयारी झाली होती. आदल्या दिवशी जवळजवळ पूर्ण विश्रांती घेतली. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, चप्पल अशा साध्या वेशात मी दुपारी 1 वाजता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शहाजहान मार्गावरील धोलपूर हाऊसमध्ये प्रवेश केला आणि माझ्या लक्षात आलं की सगळ्या उमेदवारांनी पायात बूट घातलेले होते. त्यावरचे पॉलिश चमकत होते. माझ्या पायात मात्र चप्पल होत्या. एखाद्या बाणासारखे मन भूतकाळात मागे गेले. 4थीनंतर पहिल्यांदा कोल्हापुरात तात्यांबरोबर आलो तेव्हा पाय अणवाणी होते. कोल्हापूरच्या डांबरी रस्त्यावर पायांना चटाचट चटके बसत होते. शहरातली बाकीची पोरं चपला घालून फिरत होती. भूतकाळातल्या त्या आठवणीनं मी क्षणभर उदास झालो. पण उदास होण्याची ती वेळ नव्हती. लढाईच्या शेवटच्या टप्प्यात तुटके शिरस्त्राण आहे म्हणून चिंता करण्यात काय अर्थ? लढाई जिंकणं हे तलवारीपेक्षा मनाच्या तयारीवर अवलंबून आहे. मनात सामर्थ्य असते तर साधे हातही तलवारीसारखे चालतील. महात्मा फुले पुण्यात ड्यूक साहेबांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्या अंगावर घोंगडी आणि पायात फाटक्या वाहणाच होत्या ना. त्या विचाराने मला हत्तीचं बळ आलं. तात्पुरती मनात शिरलेली उदासी पाचोळ्यासारखी दूर झाली. चपलांवरचे लक्ष उडाले आणि पुढे होणाऱ्या मुलाखतीवर लक्ष केंद्रित केले. मन चलबिचल झालेल्या त्या क्षणी फुले माझ्या मदतीला आले. मुलाखतीसाठी माझे नाव पुकारले गेले आणि धडधडत्या अंतःकरणाने मी त्या खोलीत प्रवेश केला. अर्धवर्तुळाकार समोरच्या टेबलाच्या पलीकडे बसलेल्या मुलाखत समितीला मी भारतीय पद्धतीने नमस्कार केला आणि बसल्या बसल्या माझ्यावर प्रश्नाची सरबत्ती सुरू झाली. आजचे वर्तमानपत्र तुम्ही वाचले असेल, त्यात इंदिराजी परदेश दौऱ्यावर जाणार असे वृत्त आहे. कोणत्या देशांना त्या भेट देणार आहेत? मधल्या खुर्चीने विचारलं. सकाळीच पेपर वाचला होता, त्यातही इंदिरा गांधींचे परदेश भेटीच्या बातमीत वाचली होती. मी पटकन सांगितलं, श्रीमती गांधी स्कॅडेनवियन देशाला भेटी देणार आहेत. स्कॅडेनवियन देश कोणते? प्रतिप्रश्न. नॉर्वे, स्वीडन आणि माझी गाडी अडकली. तिसऱ्या देशाचं नाव माहीत असूनही आठवेना. स्मरणशक्तीला ताण देण्याचा पूर्ण प्रयत्न करूनही जमेना. निराशेची सूक्ष्म लहर मनात उठली. हातात आलेली संधी जाते की काय वाटले. वेळ वाया न घालता मी उत्तरलो, मला आठवत नाही तिसऱ्या देशाचं नाव, माफ करा. तिसरा देश म्हणजे डेन्मार्क. त्यांच्यापैकी एक मदतीला धावला. बरं आहे, आता पुढचा प्रश्न. मार्गारेट थॅचरने मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या याचं कारण काय? निवडणुका घेण्याचं मुख्य कारण म्हणजे फॉकलँड बेटाच्या युद्धात ब्रिटनला मिळालेलं यश. या यशामुळं मार्गारेट थॅचरनी प्रतिमा ब्रिटनमध्ये खूप उजळली आहे. या गोष्टीचा फायदा मिळावा म्हणून मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या गेल्या. मी आत्मविश्वासानं बोललो. आणखी काही कारण आहे का? अंतर्गत एखादे खास कारण असावे असे वाटत नाही का तुम्हाला? दुसरं काही कारण असेल तसं मला नाही वाटत. प्रामाणिकपणाचे धोरण राबवायचे ठरून बोललो. तुमचं पहिलं नाव बरंच लांबलचक आहे, याचा काही अर्थ आहे का? मुलाखतकाराच्या असलेली एकमेव महिला प्रतिनिधी प्रश्न विचारायला सरसावली आणि प्रश्न ऐकून माझी कळी खुलली. परराष्ट्रविषयाच्या प्रश्नात ना मला रुची होती ना ते माझे क्षेत्र, पण माझ्या नावाविषयीचा प्रश्न आला आणि यापुढे आपण मुलाखत जिंकणार असं माझ्या मनानं मला सांगितलं. प्रश्नाचा रोख यापुढे महाराष्ट्रावर आणि त्यातही आपल्याला परिचित क्षेत्रावर ठेवायचा आणि त्या दृष्टीने उत्तरांची योजना करायची असे धोरण आखून मी बोललो. माझं पहिलं नाव ज्ञानेश्वर. महाराष्ट्रातल्या 13व्या शतकातल्या एका महान संताचं नाव असून ते संतकवी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातल्या भक्तिपंथाचा पाया त्यांनी रोवला आणि त्यातूनच मोठी संत परंपरा निर्माण झाली. मी मुद्दामच तपशीलवार सांगू लागलो. विचार असा की मुद्द्याला धरून जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं, म्हणजे वेळही जाईल आणि आपल्या अव्याख्याबाहेरचे अवघड प्रश्नही विचारले जाणार नाहीत. या संत परंपरेबद्दल थोडं सांगाल का? त्या महिलेनं पुन्हा हा प्रश्न विचारला आणि आपल्याला माहीत असणाऱ्या विषयाकडे आपण मुलाखतीचा ओघ वळवला आहे हे माझ्या लक्षात आलं. ही संधी सोडायची नाही असा मनात निश्चय केला. संत परंपरा तशी ज्ञानेश्वराचे मोठे बंधू निवृत्तीनाथापासून सुरू होते आणि पुढे कित्येक शतके चालू राहते. या संतांनी पारंपरिक रूढी परंपरा याविरुद्ध संघर्ष केला आणि मराठी जनतेला सामाजिक समतेचा संदेश दिला. ज्ञानदेवाप्रमाणे नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, गोरा कुंभार, चोखामेळा इत्यादी संत प्रसिद्ध असून प्रत्येकाचे स्वतंत्र कार्य आणि कर्तृत्व आहे. ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने गीतेचे मराठीत विश्लेषण केले. तुकाराम महाराजांनी लोकांना समजेल अशा शब्दात जीवनाचे सार समजावून सांगितले. मी शक्य तितक्या तपशिलात जाऊन सांगू लागलो. बरं, समजा एखाद्या आदिवासी भागात तुमचे पोस्टिंग झाले तर तिथल्या विकासात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्याल? पुढचा प्रश्न. सर्वप्रथम शिक्षण. आजही आदिवासी समाज राष्ट्रीय प्रवाहात सामील झाला नाही, याचं कारण त्यांच्यातला शिक्षणाचा अभाव. प्रत्येक गावात नसेना निदान पंचक्रोशीत तरी एखादी शाळा झाली तरी बरीच प्रगती जागृती होईल, पण लोक शाळेत येणार कसे? त्यांचे आरोग्य, गरिबी वगैरे गोष्टी केव्हा बघणार? मला थोड्याशा घोटाळ्यात टाकण्याचा प्रयत्न. आरोग्यसेवेला मी शिक्षणानंतर प्राधान्य देतो. एकदा मूलभूत शिक्षण दिल्यानंतर आपोआप आरोग्याविषयी जाणीव वाढतील. अंधश्रद्धा जाऊन आधुनिक विज्ञानावर आधारित औषधोपचार घ्यायला लोक तयार होतील. मूलभूत शिक्षणानंतर धंदे शिक्षण देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीन. एवढे झाल्यानंतर तिथे रस्ते, बँका आणि इतर सोयी निर्माण करण्याचा प्रयत्न करीन. श्रीयुतमुळे तुमचे बहुतेक शिक्षण खेड्यात किंवा ग्रामीण भागात झालं. गेल्या 40 वर्षात खेड्याचा विकास कितपत झाला असे तुम्हाला वाटतं? पुन्हा प्रश्न. स्वातंत्र्यानंतरच्या 40 वर्षात खेड्यांची थोडीफार प्रगती झाली आहे, पण जितकी व्हायला पाहिजे तितकी झाली नाही. मी म्हणजे काय नेमकं? म्हणजे असं की 40 वर्षात शिक्षण प्रसार वाढला, सध्याच्या माहितीयुगात लोकांच्या अपेक्षा वाढल्या, शहराबरोबर नसेना पण थोड्या बहुत मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत असं लोकांना वाटू लागलं। प्रत्यक्षात मात्र आजही बहुसंख्य खेड्यांना साधे प्यायचे पाणी उपलब्ध नाही आहे। रोजगार, साक्षरता, सर्वांना आरोग्य या गोष्टी तर दूरच राहतो। याचा अर्थ लोकशाही असफल झाली असे तुम्हाला वाटतं का? कात्रीत टाकणारा प्रश्न। मुळीच नव्हे, भारतासारख्या विविध जातीपंथांनी भरलेल्या देशाला लोकशाहीशिवाय पर्याय नाही। पण सध्याची लोकशाही परिणामकारक होण्यासाठी अनेक सुधारणांची आवश्यकता आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रामीण लोकांच्या फक्त अपेक्षा वाढल्यात आहेत असे नव्हे, तर त्या अपेक्षांमुळे आपल्यावर अन्याय होतो आहे याची जाणीव खेड्यातल्या जनतेला होऊ लागली आहे। आपले प्रतिनिधित्व देशाच्या प्रशासनात पुरेसे नाही अशी रास्त भावना ग्रामीण भागात पसरलेली आहे। बर, तुमचा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? पुन्हा प्रश्न। कोल्हापूर हे मुख्यतः सहकारी संस्था, गूळ, चपला आणि कुस्ती ह्या गोष्टींसाठी ओळखलं जातं। अनेक प्रकारच्या लोककलांना मानाचे स्थान असल्याने कोल्हापूरला कलापूर असेही म्हटलं जातं। जवळजवळ सर्व मराठी चित्रपटांची निर्मिती कोल्हापुरात होते। सामाजिक सुधारणांची मुहूर्तमेळ रोवणारे शाहू छत्रपती हे कोल्हापूरचे राजे होते। मी अजून बरंच काही सांगणार होतो, पण मुलाखत मंडळाच्या अध्यक्षांनी मानेनेच मला पुरे म्हणून सांगितलं। आता मुलाखत संपली असे सगळ्यांच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आलं। मी मुलाखत कशी दिली याची मात्र कोणीच प्रतिक्रिया मुलाखत मंडळाच्या सदस्यांच्या किंवा अध्यक्षांच्या चेहऱ्यावर नव्हती। मी उठलो, सगळ्यांना नम्रपणे नमस्कार केला आणि पाठ वळवून दरवाजाबाहेर आलो। मागे काही कुजबूज झाली, पण नेमकं काय झालं याचा अंदाज बांधता आला नाही। साधारणत 20-21 मिनिटांची ही मुलाखत, पण माझं मूल्यमापन मुलाखत समिती कसं करेल याबाबत मला अजिबात कल्पना करता येत नव्हती। कधी वाटायचं मुलाखत चांगली झाली, कधी वाटायचं प्रश्न इतके साधे विचारले पण आपण उत्तरं अजून चांगली देऊ शकलो असतो। मनाचा हा गोंधळ चालूच राहिला। मुलाखतीनंतरची राम मनोहर लोहिया इस्पितळामधील शारीरिक तपासणी आटोपून मी पुण्याला डे कलेक्टर म्हणून रुजू झालो। सगळे मला इंटरव्ह्यू कसा झाला म्हणून विचारत होते आणि मी बरा झाला असे उत्तर देऊन जास्त बोलायचे टाळत होतो। डे कलेक्टरच्या कामात रस घेऊन पुढे चालत राहावं असा संकल्प मी केला। यश मिळेल असं वाटायचं, पण आयएएसच्या परीक्षेचा बाऊ एवढा की खात्री नव्हतीच। 3-1 आठवड्यांनी मी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजीराव पाटील यांच्या केबिनमध्ये बसलो असताना फोन खनखनला। शिवाजीरावचा फोन असल्याने आपण कशाला उचलायचा म्हणून मी गप्पच बसलो। बेल खणखणत राहिली तेव्हा रिसिव्हर उचलला। पाटील साहेब नाही आहेत कॅबिनमध्ये, मी बोललो। अरे भाई, मुझे मिस्टर मुळे से बात करना है, मैं बेंजामिन बोल रहा हूं। बेंजामिन हे हवेलीचे उपजिल्हाधिकारी होते। हां हां, मैं मुळे बोल रहा हूं, कहिए साहब क्या हुकुम है। मी माझ्या कमावलेल्या हिंदीत बोललो। आयएएसच्या उच्च कुलीन असलेल्या बेंजामिन मला फोन करेल असे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। भई कॉन्ग्रेच्युलेशन, तुम्हारा नाम सिव्हिल सर्व्हिस के लिस्ट में आया है, आज के अखबार में रिझल्ट है। बेंजामिनच्या आवाजात एक प्रकारची एक्साइटमेंट होती। सच? माझा स्वतःवर विश्वास नव्हता। खात्री करून घ्यायची म्हणून मी विचारलं। तसा मला खूप आनंद झाला होता। तो क्या मैं झूठ बोल रहा हूं? आके देखो जहां लिस्ट है मेरे पास। और सुनो, तुम्हारा नाम काफी ऊपर है, आईएएस आईएफएस जो मांगोगे वो मिलेगा। बेंजामिन खुशीत येऊन बोलला। आपल्या जातकुळात तो माझं स्वागत करत होता। बेंजामिन आयुष्यभर माझ्या लक्षात राहील। त्याने जी बातमी सांगितली त्यामुळंच मला ही बातमी ऐकण्यासाठीच्या जीवाची एवढी परवड केली होती ना। लक्ष खाण्याकडं होतं ना शरीराकडं. स्कॉलरशिपचे पगाराचे सगळे पैसे पुस्तकाला जायचे आणि खाण्यापिण्यावर कपात लागायची. बेंजामिनचे मी बातमीबद्दल आभार मानले आणि फोन ठेवून डोके गच्च धरून बसलो. डोळ्यात पाणी येत आलं. आयुष्याचा सगळा पट एखाद्या चित्रपटासारखा समोरून सरकू लागला. आईबाप, गाव, कोल्हापूरची शाळा, अध्यापक वर्ग, शहाजी कॉलेज, मित्रमैत्रिणी, मुंबई, या गोष्टी तर आठवल्याच. मला वाटते फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांचे स्वप्न मर्यादित अर्थानं साकार झाले. त्यांच्या संस्कारात तयार झालेला मी यापुढे देशाच्या प्रशासनात काम करणार, जरूर त्याचा आत्मा स्वर्गात सुखावला असणार. मी 1975 शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली. तेव्हा बऱ्याच वर्षांनी ती शिष्यवृत्ती कोल्हापूरला मिळाली होती, तेही बहुजन समाजातल्या विद्यार्थ्याला. आताही तसंच IAS IFS मध्ये कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून कित्येक वर्षानंतर माझी निवड झाली होती. कोल्हापूरने माझ्यावर प्रचंड प्रेम केलं होतं. आमच्या कॉलेजचे संस्थापक श्रीपतराव बेंद्रे मला 2-3 बोलले होते, तू कलेक्टरची परीक्षा पास झालास तर तुझी हत्तीवरून मिरवणूक काढणार. त्यांच्या आवाजात प्रेम आणि अभिमान दोन्ही भरलेले असायचे. मी नागरी परीक्षा पास झाल्यानंतर बोंद्रेंनी माझी हत्तीवरून मिरवणूक काढली नाही, पण 25 ऑगस्ट 1983 रोजी भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे अग्रणी नेते कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते माझा जो दसरा चौकात प्रचंड सत्कार झाला त्याला तोड नाही. मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांसह जवळजवळ 20 मंत्री या समारंभाला उपस्थित होते. हजारोंची उपस्थिती होती आणि सत्कारानंतर वेळेचं बंधन न घालता बोलण्याची मुभा मला देण्यात आली. माझ्या 10 भाषणात मी माझ्या यशाचंच नव्हे तर त्यावेळेपर्यंतच्या आयुष्याचं सारं सार सांगितलं. शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारातून स्फूर्ती घेऊन तयार झालेल्या, लोकांनी निर्माण केलेल्या संस्थानातून शिकण्याचे भाग्य मला मिळालं. मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा खेड्यापाड्यात शिक्षणाने वंचित होऊन बुद्धिमान मुलं मागं पडू नयेत म्हणून सुरू झाली. त्या शाळेनं जर 10व्या वर्षात मला टिपून कोल्हापुरात आणलं नसतं आणि ज्ञानगंगेचा लाभ मिळाला नसता तर मी माळावर गुरामागे धावत बसलो असतो, किंवा शेत खुरपत नांगरत बसलो असतो, किंवा वाडवडिलांचे शिलाईचे मशीन चालवत आयुष्य घालवलं असतं. पण कोल्हापूरनं माझा कायाकल्प केला. समाज मोठा करायचा असेल तर माणसं पेरा या शाहूराजांच्या संदेशातून प्रेरणा घेऊन त्यावेळचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष बाळासाहेब माने आणि अध्यक्ष दिनकरराव यादव यांनी ही शाळा काढली आणि ध्येयवादी शिक्षकाची या निवासी शाळेत नेमणूक केली. या ध्येयवादी शिक्षकांनी जे संस्कार दिले तेही समाजाबद्दलचे, सामाजिक समतेचे आणि राष्ट्रबांधणीचे. शाळा संपल्यानंतर कॉलेजनं मला दत्तक घेतलं. शालिनी पॅलेसच्या राजप्रसादात एका शिंप्याच्या मुलाला राजपुत्रासारखी वागणूक मिळाली. कदर माझ्या गुणांची केली गेली, माझ्या पैशांची नव्हे. पैसा माझ्याकडे कधी नव्हताच. कॉलेजनं पुस्तकं दिली, शिष्यवृत्ती दिली, फुकट हॉस्टेल दिलं, मानसन्मान दिला, पण या सर्वांपलीकडे जाऊन माझ्यात असलेल्या स्फुल्लिंगाला चेतवण्याचं काम केलं. संस्थाचालकांनी जातीनं लक्ष घालून अभ्यासावर देखरेख ठेवली. कोल्हापुरातला एक सामान्य मुलगा दिल्लीवर जाऊन झेंडा फडकवणार याची माझ्यापेक्षा माझ्या प्राध्यापकांना, संस्थाचालकांना खात्री होती. आम्ही 8वीत गेल्यानंतर 1971 म्हणजेच SSC 3 असताना शाळेच्या प्राचार्यांनी 1975 शंकरशेठ शिष्यवृत्ती आमच्या शाळेला मिळणार असं घोषित केलं आणि शंकरशेठ 1975 माझ्याद्वारे शाळेला मिळाली. कॉलेजच्या संस्थाचालकांनी मी नागरी परीक्षेत यश मिळवावं म्हणून सगळ्या सवलती कित्येक वर्षापासून दिल्या आणि आज परिणामत मला स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळून समाजसेवेची आणि पर्यायानं देशसेवेची अमूल्य संधी मिळाली आहे. माझं यश माझं नसून फुले, आंबेडकर, शाहू महाराज, भाऊराव पाटील, वीरा शिंदे यांच्या विचाराचं आहे. ते ज्या तत्वांसाठी आयुष्यभर झिजले त्यांचा हा विजय आहे. हा विजयाचं सगळं श्रेय जिवंत रसरशीत विचारांनी संपन्न अशा या कोल्हापूरच्या मातीस आहे. या मातीत रुजलेल्या समतेच्या विचारांनी पेटून माझ्यासारख्या अजान बालकाला खेड्यातून उचलून आणून जीवापाड प्रेम करून मला मोठं केलेल्या माझ्या अध्यापक अध्यापिकांना आहे. मी फक्त तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे फोडिले भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारव आहे असा हमाल आहे. कोल्हापूरच्या जिवंत मातीत जन्माला आल्यानं मी जगभर कुठेही असलो तरी या मातीला विसरणार नाही अशी प्रतीक्षा करतो, शपथ घेतो. ज्या विचारांनी मला मोठं केलं त्याच्या पालनासाठी मी आजन्म प्रयत्न करीन. ज्या जनमानसाचा मी प्रतिनिधी आहे त्यांच्यासाठी माझ्या ऑफिसची आणि घराची कवाडं सदैव खुली असतील असं वचन देतो. जो विश्वास आणि प्रेम कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्यावर दाखवलं आहे त्याला तडा जाईल अशी कोणतीही वागणूक माझ्याकडून होणार नाही यासाठी मी प्रयत्नशील राहीन. महाराष्ट्रातल्या संतांनी आणि समाजसुधारकांनी ज्या विचारांना आयुष्य वाहिलं ते प्रत्यक्षात आणण्यात कोणतीही कुचराई करणार नाही. बुद्धीनं आणि शरीरानं प्रशासनात या विचाराचं प्राबल्य वाढावं यासाठी कष्ट करीन. कोल्हापूरच्या मातीला आणि सामाजिक समतेच्या विचारधारेला शतशः वंदन करून भाषण संपवतो. धन्यवाद. माझ्या मनाच्या एका छोट्या कोपऱ्यात आठवणींची एक छोटी कुपी आहे. जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा ही कुपी मी तळहातावर ठेवतो. दुसऱ्या हाताने कुपीच्या टोपणावरची धूळ साफ करतो आणि टोपणावर कोरलेल्या अक्षरांचा हाताला स्पर्श आणि डोळ्यांना दर्शन होते. धौरा. धौरा या उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात शांतपणे पडून असलेल्या खेड्याचा आणि माझा संबंध येण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही प्रशिक्षणाचा भाग म्हणून बाकीच्या सेवांमधील 3 अधिकाऱ्यांबरोबर या खेड्यात मी 15 दिवस राहिलो. इतकं साधं गाव की पूर्वी मी कधीच पाहिलं नव्हतं. गावात अपवादाने सुद्धा श्रीमंत दिसू नये, एकही पक्के घर दिसले नाही. सगळ्या गावात तलाठी सोडल्यास एकही पैसेवाला दिसला नाही. आम्हाला त्या गावात एक सामाजिक आर्थिक सर्वे करायचा होता. त्यानिमित्त जवळजवळ गावातला चौथाही घरात तरी जाणं झालं. लोक गरीब पण प्रेमळ होते. सगळी घरे मातीची, सिमेंटचा अजून पत्ता नव्हता. गल्लीबोळातून उघडी नागडी पोरं अणवाणी पायानं फिरताना पाहून मला माझ्या बालपणाची आठवण यायची. आज कित्येक वर्ष झाली तरी धौरा मला आठवतं. आम्ही राहत असलेलं गेस्ट हाऊस, तिथून आडवा तिडवा जाणारा पाण्याचा बंधारा, हिरवी शेतं, जीपच्या आकाराची सर्व्हिस मोटार आणि तिच्या अंगाखांद्यावर सगळीकडून लोंबकळणारे लोक, हिरवी शेतं, अगदी साधे लोक. आम्ही त्या गावातल्या एका कामसू आणि धट्ट्याकट्ट्या पण गरीब युवकाला कुठल्या तरी विकास योजनेखाली नोकरी लावण्याचा किंवा अर्ज उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आम्ही ध्येयवादी होतो, स्वप्नाळू होतो, प्रथम श्रेणीचे अधिकारी होतो, पण याहूनही महत्वाचं म्हणजे आम्ही अज्ञानी होतो. सरकारी यंत्रणा, नोकरशाही आणि तिचे विलंब कौशल्य याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो. तिथल्या वास्तव्यात त्याचे काम व्हावे म्हणून पराकाष्ठेचा प्रयत्न करूनही त्याचं काम लवकर होणार नाही याचा निघण्यापूर्वीच अंदाज आला होता. आम्ही धौरा सोडल्यानंतर तरी त्याचं काम झालं असेल या का नाही याची शंका मला वाटते. आम्ही मात्र त्याला मदत करण्याच्या नावाखाली त्याला खोटी आशा दाखवली त्याबद्दल खूप वाईट वाटलं. आम्ही गेल्यानंतर त्याच्याशी तळ्याठ्यानं बोलणंसुद्धा बंद केलं असेल. तो युवक आमच्याबद्दल काय बोलत असेल? कदाचित त्याच्या संथ आयुष्यात दगड टाकून अनेक लाटा निर्माण झाल्या. आता त्याचं जीवन पूर्ववत झालं असेल का? की वाढलेल्या आकांक्षांचं ओझं घेऊन तो वेडा झाला असेल का? त्या छोट्याशा गावात आमच्या अल्पवास्तव्यात अनेक घटना घडल्या. म्हटल्या तर शुल्लक, म्हटल्या तर महत्त्वाच्या. तलाठ्याबरोबर एकदा आम्ही शेजारच्या तालुक्यासारख्या गावी गेलो होतो. तिथं रस्त्यावरच्या एका दुकानदारासमोर बाकड्यावर बसून चहा पित होतो. आमच्या समोरच्या रस्त्यावरून एक मोठ्याल्या मिशीचा बंदूकधारी गृहस्थ समोर आला आणि सरळ त्याने आमच्याबरोबर असलेल्या तलाठ्याच्या कपाळावर बंदूक धरली. आम्ही प्रथम श्रेणीचे 4 अधिकारी देशाच्या सर्वोच्च सेवांमध्ये रुजू व्हायला सज्ज झालेले, पण आमच्या तोंडचं पाणी पळालं. चहाचा कप जिथल्या तिथं ठेवून आम्ही उभे राहिलो. पळालो तर पळकुटच मरू या भीतीनं जीव मुठीत घेऊन कडमडत उभे होतो.
1: कोण है ये लोंडे?
0: मूछवाल्यानं तलाठ्याला विचारलं. साब, ये आयएएस अफसर है, कलेक्टरी इम्तिहान पास कर चुके है, घाबरत तलाठी बोलला.
1: यहां किसले आए है?
0: बंदूक तशीच कपाळावर. साब, वो ट्रेनिंग के लिए आए है, थरथरणारा तलाठी.
1: अच्छा सुनो, वो कर्जे के लिए फार्म दिए थे, उसका क्या हुआ?
0: साब, वो लोग तो कर्ज नहीं ले पाएंगे, वो तो जमींदार है, यह योजना तो सिर्फ निरक्षरों के लिए है, कसा बसा तलाठी बोलला.
1: क्या बोले?
0: बंदुकीनं तलाठ्याची मान मागे रेटली. कुछ नहीं साहब, कुछ नहीं, मिल जाएगा कर्जा, सबको मिल जाएगा.
1: कब तक?
0: अरे रवी कायम. बंदूक तशीच. गर्भगळीत तलाठी. जल्दी हो जाएगा साहब, बहुत जल्दी. तलाठी.
1: कब तक?
0: पुन्हा आवाजावरचा जोर वाढला. 10 दिन में साब हो जाएगा, दिनमाना आवाज घामेजला तलाठी.
1: याद रख पटवारी, ये बच्चे 10 दिन में पैसा नहीं मिलेगा तो लोग मुझे देखने नजरअंदाज नहीं करेंगे, समझे?
0: त्याने हिसक्याने बंदूक काढली, चालायला लागला. आम्ही मोठ्याने सुस्कारा सोडला. एवढ्यात तो गरकन मागे वळून पुन्हा आमच्याजवळ आला. आम्ही देशाचे सेवक, तेही प्रथम श्रेणीचे, पण सगळ्यांना मायबाप आठवले. तुच्छतेनं आमच्याकडे नजर टाकून तलाठ्याजवळ गेलो. अधिकारवाणीने तो तलाठ्यावर गरजला.
1: इन लोंडो को अच्छा ट्रेनिंग देना, देश का भविष्य यही सहारेंगे.
0: दान दान पायापटीत तो निघून गेला. ग्रामीण जीवनातील ही वस्तुस्थिती डोळे उघडायला लावणारी होती. एका अर्थानं तलाठ्यापेक्षा या बंदुकवाल्या माणसानं आम्हाला खऱ्या परिस्थितीची जाणीव दिली. ग्रामीण विकास हा वाटतो तितका सोपा विषय नव्हे हेही या निमित्तानं कळलं. तलाठी त्यानंतर सुन्न झाल्यासारखा वागत होता. कुठल्याही परिस्थितीत बंदूकवाल्याच्या सगळ्या जमीनदार दोस्तांना अनाथ, बेघर आणि बेकार यांच्यासाठी असलेल्या योजनांचा फायदा देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आधीच गरिबीनं पछाडलेल्या या गावात सरकारी यंत्रणा कशी राबवली जाते याचं साक्षात दर्शन त्या दिवशी झालं. आमचा अर्धा राहिलेला चहाचा कप परत उचलण्याचं धाडससुद्धा आम्हाला झालं नाही. त्या दुकानातून आम्ही काढता पाय घेतला. या पार्श्वभूमीवर आम्ही ज्या युवकाला मदत करायला निघालो होतो त्याचं काम होणं कठीण. 2 जमिनीच्या सह्या, शिफारसपत्रांची पूर्तता, तालुक्याच्या ठिकाणात खेटे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जमणंच अशक्य. त्याच्या मातीच्या पडक्या घरात तो, त्याची बायको आणि पोरं जशी दिसली त्याच अवस्थेत मरेपर्यंत राहणार. विकास आणि लोकशाही कदाचित गावात येईल, गल्लीबोळातून फिरेल, पण त्याच्या घरात कशी शिरणार? दौरा माझ्या लक्षात राहील. त्याचं आणखी एक कारण म्हणजे तिथले लोक हजारो वर्षाचं दारिद्र्य सहन करूनही हे लोक किती आनंदी दिसत होते. आम्ही ज्या ज्या घरात गेलो तिथं आनंदानं आमचं स्वागत झालं. बसायला आग्रह झाला आणि अगदी अट्टाहासानं चहाचा कप दिला गेला. दारिद्र्यातही जगण्याची ईर्ष्या, कसल्याही दुःखांना सामोरं जाण्याची ताकद आणि एक अपूर्ण तेज वृद्धापासून ते उघड्या नागड्या फिरणाऱ्या पोरांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसत होते. हे तेज आलं कुठून? हजारो वर्षाच्या भारतीय संस्कृतीचा परिपाक म्हणायचा, जीवन जगण्याची अदम्य इच्छा म्हणायची, की येईल त्या प्रसंगाला जमेल तसं सामोरं जाण्याची हिंदू तत्वज्ञानाचं प्रतीक समजायचं.

हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, मी तुमची आर जे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात आर जे कट्टा रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी जवळपास प्रत्येक मध्यम वर्गीय घरात सापडते पण तिच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही. स्वयंपाक घराच्या दारामागे लटकणारी पिशव्यांची पिशवी. हो तीच, भाजीची, मेडिकलची, कपड्यांच्या दुकानाची, किराण्याची, एका मागोमाग एक जमा होत जाणारी पिशवी. आजचा हा विषय फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा नाही तर आपल्या मनात साठलेल्या आठवणींचा, अपेक्षांचा, रागाचा, अहंकाराचा आणि कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलेल्या भावनांचाही आहे. चला तर मग हलक्याशा हास्यातून आणि एका सुंदर विचारातून आजचा प्रवास सुरू करूया. पिशव्यांची पिशवी. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात. डब्याला झाकण सापडत नाही पण झाकण मात्र फेकायचं नसतं. घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट्स असतात. आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी. तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं. भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन. ही ठेव हं, चांगली आहे. आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही ती चांगली. कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुकते की दारामागून बाहेर डोकावू लागते. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येतं, तुला काय त्रास होतोय, राहू दे, कधीतरी लागतील. मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या दोन शब्दांची जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरने सुद्धा व्यापलेली नाही. 10 वर्षापूर्वीचा मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्ट सुद्धा इतिहास जमा झाला पण चार्जर मात्र आहे. दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे, त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही पण डबा फेकायचा नाही कारण चांगला आहे. आणि एक शर्ट आहे जो सध्या बसत नाही पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही. 5 किलो कमी झालं की होईल मला तो. तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो. मला कधी कधी वाटत आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो. कधीतरी लागेल, कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन हं. आणि मग एक दिवस जाणवतं आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे. 10 वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे, 5 वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे, एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे, त्याचं गिल्ट आहे, कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय. कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरंकारः शांतिमधिगच्छति. माझं म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही तो शांततेकडे जातो. गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा आडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच आडतं. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित
अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे, कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं हे ठरवता येणं. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल ते ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही. मित्रांनो, घरातल्या पिशव्या आवरताना कदाचित आपल्याला काही मिनिटं लागतील, पण मनातल्या पिशव्या आवरायला कदाचित थोडं धैर्य लागेल. ज्या आठवणी आपल्याला बळ देतात त्या जपून ठेवूया, ज्या चुका आपल्याला शिकवतात त्यांनाही सोबत ठेवूया, पण ज्या गोष्टी फक्त मनाचा कोपरा अडवून बसल्या आहेत त्या अलगद सोडून देऊया. कारण आयुष्यात नवीन आनंद, नवीन माणसं आणि नवीन संधी यांना जागा हवीच ना. भगवद्गीतेचा संदेशही हाच सांगतो, जे अनावश्यक आहे त्याला धरून बसू नका, जे आवश्यक आहे तेच मनात ठेवा. आज घरी गेल्यावर कपाटातली पिशव्यांची पिशवी आवरा आणि शक्य असेल तर मनातलीही. मी आहे आरजे शुभांगी आणि हा होता आरजे कट्ट्या. पुन्हा एकदा भेटूया नव्या विषयासह, जे हसवेलही आणि विचार करायलाही भाग पडेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, आयुष्य प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आव्हानांनी भरलेलं असतंच, पण काही जण या आव्हानांना न घाबरता त्यांना संधीमध्ये बदलत असतात आणि आपल्या जिद्दीने आत्मविश्वासाने एक वेगळीच ओळख निर्माण करत असतात. आज आपण भेटणार आहोत आपल्या एक खास सदर आयुष्यावर बोलू काही या सदरामध्ये एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला. कराड सातारा जिल्ह्यातील दृष्टीहीन असूनही जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहणारे श्री पोपट हनुमंत मोरे. त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत आपल्या खास सदरात. ते म्हणजे आयुष्यावर बोलू काही. सर्वप्रथम सर, आपलं स्वागत आहे आमच्या रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार सर. आयुष्याबद्दल बोलत असताना मला थोडक्यात सांगाल का तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे आपण म्हणत असतो नेहमी बालपणीचा काळ सुखाचा, तर तो बालपणीचा काळ तुमचा नेमका कसा होता?
1: बालपणीचा काळ मॅडम अतिशय सुंदर, चांगला, सुजलम सुफलम होता. माझे आई वडील शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबामध्ये त्यांनी काम केलं आणि माझे जे लहानपण गेले ते वडिलांच्या सानिध्यात, आईच्या सानिध्यात गेलं. पण माझ्या जरा डोळ्याचा काही दिवसांनी माझा प्रॉब्लेम आला. त्यानंतर जरा घरात जरा दुःखाचं वातावरण तयार झालं मॅडम.
0: पण मग मला सांगा ना की दृष्टीहीनतेचा हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला? म्हणजे त्या काळात नेमकी मानसिक अवस्था कशी होती?
1: दृष्टीहीनाचा प्रवास माझा असा झाला की पहिलं तसं म्हटलं तर मॅडम मी 6वी-7वीपर्यंत डोळे शाळेमध्ये शिकत होतो आणि शिकत असताना माझा एक उजव्या डोळा होता, त्या डोळ्यामध्ये मोतीबिंग होता. मोतीबिंग असताना मी त्या टायमाला हुशार होतो. शाळेच्या शिक्षकांनी आमच्या वडिलांना सांगितलं की बाबा हा विद्यार्थी तुमचा मुलगा फार हुशार आहे आणि त्यांना पुस्तकाचं डोळ्याच्या समोर घ्यायला लागतंय, तर यांचा काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम असावा. डोळ्याच्या डॉक्टरांकडून तुम्ही जरा त्यांना तपासून घ्या असं शिक्षकांनी वडिलांना सांगितलं. आणि वडिलांनी परत मला कोल्हापूरला जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिथे डोळ्यावर माझी म्हणजे तिथे डॉक्टरना दाखवलं की बाबा असं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टरने सांगितलं की या उजव्या डोळ्यामध्ये मोतीबिंग आहे आणि त्याचं ऑपरेशन करून तो डोळा आपल्याला सरळ करता येईल.
0: बर.
1: तर त्या सळा करते म्हटलं, त्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर मला चांगलं दिसायला लागलं. आणि काय कालावधीमध्ये मॅडम 2-3 महिन्याचा कालावधी होऊन गेला ऑपरेशन करून. आणि आपलं जे बालपण असतं त्या बालपणामध्ये आपल्याला जी आपण खेळतो, बागाडतो, इकडे तिकडे फिरतो मित्रांच्या बरोबर, कळत नाही,
0: अगदी निखळ असतं सगळं.
1: हा यस. आणि त्या बालपणाच्या काळात मी आमच्या नदी, आमच्या गावाशेजारून एक कृष्णा कोयना एक नदी गेलेली आहे, त्या नदीच्या कडेला मी बॅट बॉल खेळत असताना माझ्या उजव्या डोळ्यावर म्हणजे ज्या ऑपरेशन झालं त्या डोळ्यावर माझा बॉल लागला.
0: अरेच्चा.
1: आणि बॉल लागल्यानंतर तो डोळा माझा माझ्या हाताने चोळा गेला त्या टायमा. पण ती त्या डोळ्यावर तसं आपण चोळलं नाही पाहिजे, पण ती माझ्याकडून लहानपणी ती कळाल नाही. चोळा गेल्यामुळं डोळ्यातला जो आतला पडदा आहे त्याला इजा झाली आणि डोळा माझा पूर्ण संपून गेला.
0: अरे बापरे. म्हणजे अतिशय कठीण प्रसंग हा तुमच्या आयुष्यातला आहे की तुम्ही त्याला सामोरे गेलात पण तुमच्या आयुष्यात पूर्ण अंधार त्यामुळे पसरला असं आपण म्हणू शकतो. पण मग त्यातून बाहेर कसं पडलात आपण?
1: त्यातून बाहेर पडायचा मार्ग म्हणजे काही दिवस थोडंफार गेले, त्यानंतर परत उपचार वगैरे वडिलांनी केले, प्रयत्न केला. आमच्या वडिलांनी स्वतःचा डोळा मला द्यायचं ठरवलं. आणि खरं म्हणजे वडील ही विषय वेगळाच असतो. आई आणि वडील त्यात पण जरा फरक आहे. आई जन्म देते पण पूर्ण जे संगोपन करते ना मॅडम ही सगळं पूर्णपणे वडील स्वतःवर स्वतःची जबाबदारी घेतात.
0: अगदी खरं आहे. खरं
1: आई 100% आहे. तर काही लोकांना वाटत असेल की बाबा आई आई आई आई आई हा विषय असतोच. माझ्या तरी मते 20% आणि वडील 80%.
0: क्या बात आहे.
1: आयुष्यामध्ये
0: तर वडिलांनी तुम्हाला छान असं मोटिवेशन दिलं, छान तुमचे प्रेरणास्थान तुमचे वडील आहेत असं म्हणायला हरकत नाही.
1: हो हो मॅडम.
0: पण मग दृष्टी नसताना सुद्धा आयुष्यात पुढे जाण्याची ताकद जी असते, ती विल पॉवर असते, ती नेमकी तुम्ही कशी मिळवली आणि कसे पुढे प्रवास केला पुढच्या आयुष्याचा?
1: आयुष्याचा प्रवास करायचं म्हटलं तर हे सगळं वडिलांचं श्रेय आहे. कारण मी माझं गाव कराड आणि आमच्या कराड मधून एक शिक्षक ते जळगावला होते, अंधशाळे जळगावचे होते, शासकीय अपंग बोस देसीय समित्र केंद्र म्हणजे जळगावला, जळगाव होते ते. त्या त्यांना आमच्या वडिलांनी विचार सांगितलं की असाच आमचा मुलगा बाबा ब्लाइंड झालेला आहे, दृष्टीहीन झालेला आहे, त्याला आपल्याला काय मार्गदर्शन करता येईल. तर त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा मी जळगावला घेऊन जातो, आणि घेऊन गेल्यानंतर मी त्यांना काय करायचं ते माझं मी बघतो, कसं शिकवायचं काय करायचं. आणि ही खरी जी प्रेरणा ही वडिलांच्यामुळं, आणि ही जी ताकद मिळाली जळगावपर्यंत मी यायची ही वडिलांच्यामुळं. आणि जळगावमध्ये आल्यानंतर त्या चव्हाण सरांनी सुद्धा मला इथे शिकवलं. शिकवत असताना बरंच म्हणजे ब्रेल लिपी शिकवत असताना खूप मला अडचणी वगैरे आल्या, पण त्यामध्ये मला मित्र भेटले जळगावमध्ये, संजय बडगुजर असो, परत कमलाकर असो, नंतर संजय पाटील असो, या अंध मित्रांनी माझ्या खूप प्रेम केलं. आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी, यांच्या मार्गदर्शनामुळे तरी आज मॅडम तुमच्या समोर मी आहे.
0: वा वा, खूपच सुंदर. आयुष्याकडे मागे वळून पाहताना तुमच्या आठवणी, तुमचे अनुभव जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल, त्याबद्दल सांगा ना.
1: आठवणी सांगायच्या म्हटलं तर मॅडम तशा खूप आहे, संपणार नाहीत आपल्या. आठवणी अशा आहेत की आपलं म्हणजे जे काय लहानपण होतं, आपण पहिल्यांदा ज्यावेळी मला डोळ्यात दिसत होतं त्यावेळेला मला वाटत होतं की छान आहे सगळं जीवन सगळं आहे, पण परत अंधत्व आलं. अंधत्व आल्यानंतर एखाद्याला वाटतं की बाबा आता आपलं काहीतरी
0: संपलं सगळं
1: सगळं, पण मॅडम नाही काय संपलं. जरी अंधत्व जरी आलं तरी माणसानं कधी खेद मानायचा नाही, हार मानायची नाही, पुढे चालायचं. पुढे चालत चालत आज आपल्याला वाट दिसते. 100% काटे येतात, अडचणी येतात, त्या काट्यावर पाय ठेवून सुद्धा आपण चालायचं. या सगळ्या आठवणी सांगायच्या म्हणजे खूप आहेत मॅडम. आता
0: जसं तुम्ही शिक्षणाला सुरुवात केली, ब्रेल लिपीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेचा अनुभव, ते शिकताना काही अडचणी आल्या का, त्याबद्दल सांगा ना.
1: 100% विषय असा आहे, पहिल्यांदा माझं कसं असतं, ज्या माणसाचं डोळे शिक्षण होतं, डोळे शिकत असताना ब्रेल लिपी शिकायचं जरा अवघड जातं.
0: तेच
1: माझं 6वी 7वी पर्यंत म्हणजे मला मूळ अक्षराची जी माहिती होती म्हणजे डोळसपणे. नंतर ब्रेल लिपी शिकत असताना फक्त ब्रेल लिपीचे जे टिंब असतात, जे नंबर असतात, एवढेच मला पाठ करावं लागले. नाहीतर मला ते मूळ अक्षराचं ते माहीत असल्यामुळे ते सहजासहजी मी ब्रेल लिपी शिकवू शकलो. आणि मला संजय बडगुजर हे मित्र लाभले, ते माझ्या आधी ऍडमिशन त्यांनी घेतलं होतं जळगावला शासकीय अपंग बोधेसे केंद्र तिथं. आणि त्यांचं मार्गदर्शन खरं मला लाभलं. तिथून मी शिकलो. माझ्या बरोबर संजय पाटील होते, त्यांना पण मी शिकवलं. ते माझ्या अगोदरच होते तिथं, पण त्यांना मी शिकवलं. आज ते जेडपी मध्ये आहेत, आम्ही पण आहे, पण त्यांच्या बरोबरही नाही. आमचं दोघांचं दुर्दैव संजीव जन्मास.
0: पण मग तिथून पुढचा प्रवास तुमचा कसा होता? 10वी पर्यंत मला वाटतं तुम्ही जळगावला शिक्षण घेतलं.
1: हा नाही, माझं अंदाजे 8वी 9वी पर्यंत तरी जळगावला मी झालो.
0: बरं.
1: आणि मग या शाळेतून मुंबईला मी इथून ऍडमिशन मुंबईला घेतलं. मी वरळीमध्ये एनएचडी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड संस्था आहे. हा, त्या संस्थेमध्ये मॅडम मी तिथं 5 वर्ष काढलं. आणि तिथं दिवसभर म्हणजे कापड विणणे किंवा इतर काही बाहेरनं जो माल येतो कच्चा वगैरे, त्या मालाचं आपण पक्का करायचा, आणि तो माल पूर्णपणे तो बाहेर जातो. तर त्याचं दिवसभर आम्हाला शिकवत होते.
0: संध्याकाळी
1: नाईट स्कूलला मी शाळा शिकवलो.
0: अच्छा. पण मग दैनंदिन आयुष्यात सुद्धा बऱ्याच अडचणी येत असतात दृष्टी नसल्यामुळे, मग त्या नेमका तुम्ही कशा हाताळतात? पुढचा प्रवास नेमका तुमचा कसा होता त्यानंतर?
1: मॅडम काय माहितीये का, दैनंदिन अडचणी या आपण सोडवू शकतो, आपल्या हातामध्ये आहे. ज्या आपले स्वभाव आहे ना, स्वभावावर जर शांतपणे येणाऱ्या समोरच्या माणसावर चांगलं बोलणे, चांगले राहणे,
0: शिकून घेण्याची आवड असणे, हो बरोबर,
1: जर आपण त्या माणसावर चांगला असले, जरी त्या माणसाची चिडचिड झाली तरी त्याच्यावर कधी रागवायचं नाही, काय नाही, बरं ठीक आहे, तुझं बाबा खरं आहे, ठीक आहे, असं म्हणत मला काय कुठल्या माझ्या आयुष्यात काय अडचणी मॅडम आले नाहीत.
0: बर.
1: अडचणी आल्यामुळं मला, मी 10वीला असताना मॅडम मी 1990 साली 10वीला मुंबईला होतो मी. आणि रात्रशाळेत मी मॅडम तिसरा आलो 165 शाळेत.
0: अरे वा, खूपच छान, म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग तुमचा कौटुंबिक प्रवास, त्याबद्दल सांगा ना.
1: कौटुंबिक प्रवास म्हणजे कौटुंबिक प्रवास तसा माझा छानच झाला. आणि आता एक जर थोडं राहायचं सांगायचं तुम्हाला मॅडम, ज्यावेळी मुंबईला माझं शिक्षण ज्यावेळी झालं ना, ते शिक्षण घेत असताना म्हणजे मी तिथं शिकलो, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे मुंबईला, आपलं सॉरी कराडला, आणि तिथून मला कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये मला सर्व्हिसला पण तिथे मला मिळाली. आणि महत्वाचं म्हणजे आपण कौटुंबिक जीवनासाठीच आपल्याला मुंबई सोडून आपल्याला आपल्या गावाकडं जावं लागलं. वडिलांची इच्छा होती की मी गावाकडे सर्व्हिस करावी, गावाकडे राहावं, पण माझी इच्छा नसताना सुद्धा वडिलांच्या आग्रहस्थव, कारण जी वडिलांनी सुरुवात जळगावची करून दिली, पण आपल्या आयुष्याला सुरुवात पायाभरणी त्यांनी केली, तर त्यांच्या विचाराला तडा न जाता मी गावाकडे निघून गेलो. नाही तर मुंबईमध्ये राहिलो असतो तर मला मुंबईमध्ये चांगली नोकरी मिळाली असती, जॉब 100% मिळाला असता, पण वडिलांच्या आग्रहस्थव मी गावाकडे गेलो.
0: पण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की पैसा कमवणं त्यापेक्षा महत्वाचं असतं आपली नाती, आपली माणसं जपणं. खरंय, आणि ते कार्य तुम्ही केलं वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे, ते खरंच स्तुत्य आहे.
1: तर काय मॅडम, माझ्या आयुष्यामध्ये मी पैसा हा मी कधी नाही म्हणजे मानत नाही. थोडका थोडा पैसा पाहिजे आपल्याला,
0: अगदी खरं
1: आपल्याला पैशाची काय हाव वगैरे नाही, ती कधी केलेली पण नाही. फक्त आहे की ज्याला बाबा अडचण आहे, ज्याकडे काय म्हणजे अन्न खायला नाही काय नाही, अशा लोकांना बाबा आपण सहकार्य करायचं, कपडा लागता नाही त्यांना सहकार्य करायचं. किंवा मी आम्ही आता सध्या कराडला प्रेरणा दिव्यांग केंद्र संस्था आम्ही चालवतो.
0: त्या
1: संस्थेचा अध्यक्ष मी आहे, आणि कराड तालुक्यामध्ये तसं म्हणजे म्हटलं तर तुम्हाला अंध शाळाही कुठे मिळणार नाही, पण आम्ही आपले थोडंफार प्रयत्न करून तिथे एक हनुमंत जोशी म्हणून आमचे मित्र आहेत कोल्हापूरचे आहेत ते, आम्ही आणि नवलेसर म्हणून आहे ते आमचे, ते पण कोल्हापूरला असतात. आम्ही तिघांनी मिळून प्रेरणा दिव्यांग केंद्र ही संस्थेची स्थापना 1912 केल्या, आणि त्या संस्था आता हळूहळू आमची म्हणजे पूर्वपदावर आहे. आणि महत्वाचं म्हणजे संस्थेचं कामकाज करत असताना ही सगळं जी करतो जे आम्ही काय बाहेरला कोणाकडे काय घेत नाही, आम्ही स्वतःतले खिशातले थोडेफार पैसे काढायचे, आणि त्या अंधमित्रांना आपण जी काय लागेल ती मदत, त्यांना जी काय सरकारी योजना त्या आम्ही देत असतो.
0: वा वा, सुंदर असं उपक्रम आहे. खरं म्हणजे परिस्थितीची जाणीव ज्याला असते, जो त्या परिस्थितीला तोंड दिलेलं असतं, त्यांनाच खरं पुढचे चांगलं कार्य करण्याची प्रेरणा ही आपोआपच मिळत असते. आणि असंच काहीसं कार्य तुमच्या हातून सुद्धा घडत आहे, हे खास आम्हाला अभिमानास्पद आहे. आता आपण कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलूया. तुमचा कौटुंबिक म्हणजे प्रवास कसा आहे त्याबद्दल सांगा ना.
1: कौटुंबिक प्रवास आहे म्हणजे खरं म्हणजे मॅडम आज मी तुमच्या समोर उभा आहे ते माझ्या तीन मुलांच्या मुळे.
0: अच्छा.
1: तीन मुलांच्या मुळे उभा आहे. मी तिन्ही मुलांना शिकवलेलं आहे, पूर्ण त्यांचं शिक्षण पूर्ण प्रत्येक मुलाचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझी एक इच्छा होती की या तीन मुलातली कोणीतरी चांगल्या चांगलं पदवीधर वगैरे व्हावं अशी पहिल्यापासून इच्छा होती, पण ती थोडीफार माझी इच्छा अपुरी राहिली. कशामुळं, जरा ते आपलं एक अंधत्व असल्यामुळे कसं आहे सध्या जरा पाहिजे ती अशी फार मदत मिळत नाही. ते मुलांना ते बारी लोक जर आपल्याला सहकार्य न करण्यामुळे मुलांना जरा कसतरी वाटतं की नाही आपल्या वडिलांना आपणच मदत केली पाहिजे. त्या मुलं माझ्या कडून राहिली जवळ राहिली, त्यामुळे असं जास्त काय ती पदावर जाऊ शकत.
0: पण तरी तुमचे संस्कार रुजले गेले त्यांच्यामध्ये, हे फार महत्वाचं आहे ना.
1: हा 100% संस्कार रुजले गेले म्हणजे माझी मुलं आता फक्त त्यांच्या देहामध्ये आहेत. एखादी अंध व्यक्ती असो, एखादी गरीब असो, रस्त्याने चालत असो, त्यांना मदत करणे जे माझ्यातलं ध्येय आहे ते त्यांच्यात गेले. हीच माझी प्रेरणा मोठी आहे. ती आता जी डोक्यात होतं की त्यांनी मोठं व्हावं किंवा काय, पण त्यापेक्षा आता ही जी त्यांच्या डोक्यात आहे ना, लोकांना मदत करणे ही प्रेरणा महत्वाची त्यांच्या डोक्यामध्ये आहे. ही खूप बरं वाटतं.
0: खरंच छान आहे, छान आहे. आपल्याला किती लोक ओळखतात यापेक्षा आपण आपल्याला ते कुठल्या कारणासाठी ओळखतात हे जास्त तितकं महत्वाचं असतं. आणि नक्कीच अशी छान ओळख तुम्ही स्वतःची निर्माण केलेली आहे, स्वतः दृष्टीहीन असून सुद्धा. तर खूप छान तुमचा प्रवास आहे सर. विशेषतः तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की जे विशेषतः अडचणीत असतात, अनेक समस्यांना ते सामोरे जात असतात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: त्यांना असं मी सांगू शकतो की तरुण पिढी डोळस असो दिव्यांग असो, त्यांना एकच माझं सांगणं आहे की ज्या पद्धतीनं दिव्यांग लोक स्वतःच्या पायावर कशा पद्धतीनं उभं राहतात आणि कशा पद्धतीने ते पायावर स्वतः उभे राहतात आणि मोठ्या पदावर जाऊन पोचतात, आणि ते पदावर पोचत असताना त्यांना किती कष्ट करावं लागतं, किती मेहनत करावी लागते, तर हे डोळस लोकांनी खरं म्हणजे त्याकडे पाहिलं पाहिजे. हा, आणि दिव्यांग लोक आहे ना, त्या लोकांना या लोकांनी जरा सहकार्य कराय केलं पाहिजे अशी एक माझी इच्छा आहे.
0: वा, छान छान. सर, आयुष्यावर बोलू काही या सदरात बोलत असताना आयुष्याची व्याख्या नेमकी तुम्ही काय सांगाल?
1: आयुष्याची व्याख्या म्हणजे माहिती का, ही जीवन म्हणजे आपलं क्षणभंगूर आहे.
0: हो,
1: तर ह्या जीवनामध्ये आपण किती चांगलं किती चांगलं करतो आणि किती वाईट करतो हे महत्वाचं आहे.
0: अगदी खरं.
1: आणि महत्वाचं म्हणजे जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं, वाईट काय आपल्याकडनं घडून द्यायचं नाही. वाईट जर झालं चुकून त्याची माफी मागायची. महत्वाचं म्हणजे एखाद्या विषयी आपण बोलायचं, एखाद्या विषयी चर्चा एखाद्या विषयी करायची म्हटली, चर्चा केली तर त्याविषयी चांगली करायची, नाहीतर दुसरी खराब चर्चा त्या विकून तो दुश्मन असो, त्याच्याविषयी कधीही खराब चर्चा करायची नाही. एखाद्यानं जर एका विचारलं बाबा हे व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं आपलं त्या माणसाला जुळत नसेल, तर आपण व्यवस्थित त्या माणसाने जर तो चांगला असेल तर चांगला, खराब असेल तर तो चांगलाच म्हटलं पाहिजे. एवढंच मला सांगायचं, दुसरं काय नाही सांग.
0: वा छान. असं म्हणतात की परमेश्वर आपल्याकडून काही ओढून घेत असतो, त्यावेळेला त्याच्या दुप्पट तो काहीतरी आपल्याला नक्कीच देत असतो. तुमच्या आवडीनिवडी याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. अजून कुठले तुम्हाला छंद आहेत की आवड आहे आणि हे मला जोपासायची राहून गेली असं काही आहे का?
1: माझे आवड म्हणजे तसे माझ्या आयुष्यात आवड म्हणजे होते सगळे पूर्ण झालेले आहेत. कारण वाटत होतं पहिलं की आपण कुठेतरी नोकरीला लागावं, नोकरी मिळाली नंतर नोकरी मिळाल्यानंतर आपण कधी कधी दुसऱ्याच्या आधी वाहनावर आपण फिरतो किंवा आपल्याला स्वतःच काहीतरी वाहन असावं. मी स्वतःची मॅडम फोर व्हीलर गाडी घेतली, टू व्हीलर दोन आहेत मला. ई म्हणजे ई रिक्षा म्हणून मला आता गव्हर्नमेंटकडनं मिळाले एक दोन वर्ष झालं. हा ते प्रयत्नातनच मिळालेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण माझ्या त्याच्या माझे जे सगळं व्यवस्थित समस्या पूर्ण माझ्या झाले.
0: वा वा छान. म्हणजे तुम्ही छान समाधानी सुखी असं आयुष्य, आनंदी आयुष्य जगत आहात. खूप छान वाटतंय तुमच्याकडनं ऐकून घ्यायला, तुमचा प्रवास जाणून घ्यायला. पण मला एक असा पर्सनल प्रश्न विचारासा वाटतोय की आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तर तुम्हाला कसं काय वाटतं की आज जर मी या ठिकाणी नसतो तर दुसरे कुठल्या ठिकाणी तुम्ही असता असं तुम्हाला वाटतं?
1: खरं सांगायचं म्हणजे आज या सुरुवात माझी जळगाव या शाळेपासून झाली.
0: हो,
1: आमची मित्रमंडळी मला मिळाली आणि महत्वाचं म्हणजे प्रेरणास्थान आमचे वडीलच होते. आणि त्या प्रेरणास्थानामुळं आज मी खरं म्हणजे आज तुमच्यासमोर बोलू शकतो. आणि तसं म्हटलं तर माझी तीन मुलं आणि माझी मंडळींनीसुद्धा मला तशी साथ खूप दिली माझ्या आयुष्यामध्ये. आज 32 वर्ष झालं माझ्याबरोबर आहे, पण कधी मला अंधत्व मला तिनं कधीही जाणून मॅडम दिलेलं नाही. खरं म्हणजे मंडळीसुद्धा माझी ही माझी
0: खूप छान वाटतंय तुमच्याशी संवाद साधत असताना. पण अजूनही काही भविष्यातली काही स्वप्न आहेत जी पूर्ण करायची आहेत असे काही मानस आहेत का?
1: आता भविष्यामध्ये स्वप्न म्हणजे काय नाही मॅडम, आता स्वप्न वगैरे काय नाही. स्वप्न आपले पूर्ण परमेश्वरान केलेलं आहेत आणि आता स्वप्न काय सांगण्यासारखं आपल्याला काहीच नाही. आता आपल्याला
0: जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: श्रोत्यांना सांगायचं आहे की ही बाबाजी माझी मुलाखत मॅडमने घेतली, ही तुम्ही मुलाखत ऐका आणि या मुलाखतीवर तुम्ही विचार करा आणि आमच्या मॅडमकडे येऊन अशाच तुम्ही मुलाखती देत राहा.
0: वा वा धन्यवाद. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मी मनपूर्वक आभार मानते. खरंच श्रोते हो, आजची ही भेट, आजचा हा संवाद आपल्याला खूप काही शिकवून गेला. खरंच ही मुलाखत नसून एक छान असा संवाद झाला आणि तो प्रेरणादायी सुद्धा ठरला. दृष्टी नसली तरी दृष्टिकोन जर असला ना तर माणसाचं आयुष्य हे सुंदर बनतं. हे सरांनी आपल्याला कृतीतून दाखवून दिलं, त्यांच्या बोलण्यातून ते आपल्याला जाणवलं सुद्धा. त्यांची जिद्द, त्यांचा आत्मविश्वास आणि आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे. सर, तुमचा हा प्रवास आमच्याशी शेअर केल्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी आभार. अशाच प्रेरणादायी व्यक्तींच्या कथा घेऊन आपण पुन्हा भेटूया आयुष्यावर बोलू काही आपल्या सदरामध्ये. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपला निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.